नमस्कार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 अर्थात 13 मे 2026. श्रोत्यांनो सुप्रभात. सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातल्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. ही रचना आहे शांता शेळके यांची, संगीतकार प्रभाकर पंडित.

श्रोतेहो अरुण दाते यांच्या आवाजात मनोहर सामरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते यशवंत देव. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो आता संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना ऐकूया. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. आवाज आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना होती संत एकनाथ महाराज यांची. आवाज होता सुरेश वाटकर यांचा अमृतधारा. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूरवरून. सकाळचे 6:27 आणि 45 सेकंद झाले आहेत. या कार्यक्रमामध्ये आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची रचना

विविध स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. अमृतधारामध्ये पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:05. नमस्कार.

0: या रूपरेषेनंतर कृषी वार्ता यामध्ये आज ऐकूया आलं लागवडीचं नियोजन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर यामध्ये आज ऐकूया लघुनाटिका घरगुती सौर ऊर्जा उपकरणं आणि वापर. लेखन आणि निवेदन आहे धनंजय मुदगलकर यांचं. 6:55 कार्यक्रम सुलभ ग्राहक सुसंवाद. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज मोहन धर्माधिकारी लिखित वैचारिक बंध देवरूप होऊ सगळे. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली. 7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराणा. 7:50 सैनिकी पेटन निवासी शाळा कुरुंदवाड. 8:15 कोल्हापूर दर्पण. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आमच्या गीतबहार या कार्यक्रमात 9:00. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 आमच्या संग्रहातून यामध्ये आज ऐकूया कुटुंब व्यवस्था याविषयी सरला वझे आणि सारिका पाटील यांचे विचार. 11:00 रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 347 गायिका आहेत शोभना राव. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ 12:00. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:00 लोकसंगीत. 7:30 माझं शेत माझं शिवार. शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात आज देशी वीण बीज बँक याविषयी शमशादजी पठाण यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत. याशिवाय नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. 6:41 झाली आहेत. आता
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया आलं लागवडीचं नियोजन या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, महाराष्ट्रामध्ये मे महिन्यातलं तापमान आले उगवणीसाठी अनुकूल असतं. लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची सेंद्रिय खतयुक्त तांबडी तसंच नदी

0: काठाची गाळाची जमीन चांगली असते. हलक्या मुरमाड जमिनीत पाणीधारण क्षमता वाढवण्यासाठी आणि जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खताचा जर वापर केला तर चांगलं पीक येतं. कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर प्रति एकरी 12 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत पसरावं. शेणखताची मात्रा जास्त प्रमाणात उपलब्ध होत नसेल तर मग गांडूळ खत, कंपोस्ट खत, मासळीचं खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींच्या मिश्रणाचा वापर आपण करायला हवा. शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळायला हवा. जमीन तयार करताना स्पुरद आणि पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बेण्याला मुळ्या फुटून पीक स्थिर होतं. मंडळी, आले लागवड करत असताना मध्यम आणि भारी जमिनीमध्ये सरीवरंबा पद्धतीनं लागवड करावी. लाकडी नांगराच्या सहाय्यानं 45 सेंटीमीटरवर साऱ्या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूला वरून 1/3 भाग सोडून 2 इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधलं अंतर हे 22.5 सेंटीमीटर ठेवावं. सपाट वाफ्या पद्धतीत लागवड करत असताना जिथं पोयटा किंवा वाळू मिश्रित जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीनं लागवड केली जाते. जमिनीच्या उतारानुसार 2x1 मीटर किंवा 2x3 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. सपाट वाफ्यामध्ये 20x20 सेंटीमीटर किंवा 22x22 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. काळी जमीन तसंच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो अशा ठिकाणी गादी वाफा पद्धतीनं केलेली लागवड फायदेशीर ठरते. या पद्धतीनं लागवड केली तर 15 ते 20% उत्पादन जास्त मिळतं. जमिनीच्या उतारानुसार गादी वाफ्याची लांबी ठेवावी. 135 सेंटीमीटरवर सरी पाडून घ्यावी. म्हणजे मधला वरंबा 90 सेंटीमीटर रुंदीचा होईल. 2 रुंद वरंब्यातल्या पाटाची उंची 45 सेंटीमीटर सोडावी. वरंब्याची उंची 20 ते 25 सेंटीमीटर ठेवून 22x22 सेंटीमीटरवर लागवड करावी. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: आलं लागवडीचं नियोजन याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: पत्रोत्तरांची खुमारी,
3: अनुभवांची शिदोरी,
0: हिंदी मराठी गाणी,
3: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच आखडून जाणे, ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा

टप्पा जो असतो त्याला फ्रिजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोते हो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हिट पॅक्स

उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोजन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराणा, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर. सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. छे बाई, या वीज बिलानं तर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की AC कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
0: बापरे, रामबाण उपाय?
2: होय. अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही ना वीज बिल नाही.
0: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
0: काय सांगते काय?
2: अगदीच.
0: हो का? पण अशी कोणती उपकरणं आहेत ग घरगुती?
2: अगं पूजा, इकडे ये ना.
0: काय ग?
2: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
0: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
2: प्लीज बघ.
0: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
2: अरे
0: तुला सांगू का, मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. घरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहिती आहे बस.
2: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
0: असे आहेत.
2: बघ ना किती फायदेशीर.

0: उपकरण आहेत का नाही?
1: बाप रे, काय काय सांगितलंस तू?
0: ते सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
1: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
0: हो,
1: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
0: खरंच.
1: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरणं चार्ज करून वापरू शकतो. ही बाब खूपच दिलासादायक आहे, नाही का?
0: नक्कीच.
1: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी, आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
0: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो. आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का?
1: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा. हे
0: खरंच,
1: ए निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते, ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारखे अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
0: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे, आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत. बरं का, ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते, आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
1: अगं बाई हो का? म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
0: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
1: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना?
0: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
1: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते 6:55 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया, सुलभ ग्राहक सुसंवाद.
3: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
4: काका, काल तुम्ही सांगितलेले शेतकऱ्यांचे अधिकार मी घरी जाऊन सांगितले, तर मला सांगितलं की अजून काही माहिती मिळाली तर बघ काकांना विचारून ये.
5: हे बघा, तुमच्या शेतात पाईपलाईन करायची आहे आणि ती दुसऱ्याच्या शेतातून तुम्हाला न्यायला लागतीय, किंवा पाण्याचा पाट तुम्हाला दुसऱ्याच्या शेतातून न्यायला लागतोय, तर काही अडचण येत असेल तर महसूल जमीन कायद्यानुसार तहसीलदार त्याला परवानगी देऊ शकतात. पाईपलाईन शक्यतो जवळच्या अंतरानं 1/2 मीटर पर्यंत खोलीवर दुसऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल अशा रीतीनं टाकणं अपेक्षित आहे. त्यासाठी संबंधित गटाचे 7/12 उतारे आणि पाईपलाईनचा कच्चा नकाशा अर्जासोबत जोडावा लागतो. साधारण तुम्ही दरवर्षी आपल्या जमिनीचा 7/12 आणि 8 उतारे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात काढून घ्यायला पाहिजेत, कारण की या दरम्यान खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक पाण्या संपलेल्या असतात. जर मालक स्वतः जमीन कसत असेल तर 7/12 उतार्यावर 12 सदरी खुद्द 1 नंबर अशी नोंद केली आहे का ते पहा. मजुराकडून जमीन करून घेत असल्यास खुद्द रीत नंबर 2 अशी नोंद आहे का ते पहा. 7/12 दाखवलेले क्षेत्र मोजणीप्रमाणे भरते काय हे पण पहावं. आपले जमिनीमध्ये कोणी अतिक्रमण केले असल्यास योग्य ती कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागावी. जमीन मालकाचे नाव जर का कब्जेदार सदरी नसेल तर ताबडतोब तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज करून तक्रार नोंदवावी. जमीन मालकानं जमिनीच्या मशागतीसाठी जो खर्च केलेला असतो ना त्याचं टिपण ठेवावं. तिथं बियाणं, खत, अवजार, मजुरीच्या पावत्या ठेवाव्यात, कारण अशा पावत्या जपून ठेवणं हा आपल्या वहिवाटीचा महत्वाचा पुरावा आहे. सदर जमिनी संबंधी शेतसारा व इतर कामे पैसे भरले असल्यास त्याच्या पावत्या पण जपून ठेवाव्यात. पीक पाण्याच्या वेळी जागेवर हजर राहून तलाठ्यास माहिती द्यावी. ते शक्य नसल्यास तलाठ्यांच्या कार्यालयात जाऊन आपण हंगामात केलेल्या पिकांची तसेच अन्य बाबींची माहिती द्यावी. कृषी वर्ष साधारण 1 ऑगस्ट पासून सुरू होतं, तेव्हा शेतसारा, बिगर शेत

0: सारा कर ऑगस्ट जानेवारी अखेरच्या आत भरावेत. पीक विमा योजनेनुसार पिकाचा विमा असल्यास विमा कंपनीकडून नियमानुसार भरपाई मिळण्याची आपल्याला हमी मिळते. याच्या संबंधात योग्य ती माहिती आपण घ्यावी. जर नवीन जमीन खरेदी करणार असाल तर सर्व धर्मियांच्या बाबतीत जेव्हा ती मिळकत त्यांची स्वकष्टार्जित नसेल तर ती घेताना इतर कोणाचे हक्क हितसंबंध आहेत काय हे पाहणं अत्यंत जरुरीचं आहे. सातबाराच्या उतारावर जेवढं क्षेत्र दिलंय ना तेवढी क्षेत्राची जमीन मोजून पाहावी. खरेदी देणाऱ्यांचे नाव आणेवारीनं असेल तर त्या आणेवारीचे हिस्स्याने त्याचे क्षेत्र किती आहे याची पण खात्री करावी. अशा प्रकारे जरूर ती सर्व काळजी घेऊन त्यानंतर जमिनीच्या खरेदी खताचा व्यवहार पूर्ण करणं योग्य ठरेल असं मला वाटतं.
1: हो का.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
9: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
10: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
9: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार मस्त मजेदार,
10: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. काही ठळक दिनविशेष आज 13 मे. थोर शिक्षण तज्ज्ञ तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे दुसरे राष्ट्रपती झाले. तो दिवस आजचा सण होता 1962. श्रोते हो, कवी संदीप खरे यांचा आज वाढदिवस. मनहर उदास यांचाही आज वाढदिवस. संगीतकार आनंद मोडक यांचाही आज जन्मदिन आहे. काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
11: श्रोते हो, येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
12: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
13: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
12: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मे संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
3: आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. श्रोते होता ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये मोहन धर्माधिकारी लिखित वैचारिक बंध देवरूप होऊ सगळे.
14: श्रोते हो, आमच्यासारख्या सामान्यांना पडणारा प्रश्न, देव कसा आहे हो, त्याचं स्वरूप काय. भगवंतावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, पण त्याला देव दाखवता आला नाही. याचं उत्तर एकच, तो निर्गुण आहे, निराकार आहे, सर्व विश्वात आहे, आत आहे, बाहेर आहे, चराचरात आहे. हे पहा, जेव्हा आपण सद्गुरूंच्याकडे जातो तेव्हा ते चटकन सांगतात ही शक्ती आहे, हे तत्व आहे. असं ठामपणे सांगण्याचं कारणच असं की सद्गुरूंनी याविषयीची पात्रता सिद्धता प्राप्त केलेली असते. जगात अनेक गुरु आहेत, पण त्यांना ओळखायचं कसं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण समर्थ रामदास स्वामी सांगतात, ज्यांना

0: स्वस्वरूपाचं ज्ञान झालं आहे, म्हणजेच जे आत्मज्ञानी आहेत तेच सद्गुरू। पृथ्वी तलावर अशी एकच व्यक्ती आहे की जी शाश्वत मार्ग दाखवते। माणूस कसाही असो, त्यास गुरुकृपा होतेच, ही कधीच नाश पावत नाही। याचं मुख्य कारण, कृपा करणारे परमतत्वाशी केव्हाच एकरूप झालेले असतात। अज्ञानाच्या अंधकारात प्रकाश दाखवणारे एकमेव हेच सद्गुरू असतात। समजा चंदनाच्या झाडाजवळून आपण निघालेलो आहोत, तर निश्चितच सुगंधाचा घमघमाट येणार ना। तद्वतच सद्गुरू सान्निध्यात गेलं की सर्वत्र सुगंधाचा अनुभव येणारच ना। पोहायला शिकवणारा जो असतो तो शिकणाऱ्याला तलावात ढकलून देतो, पण शिकणाऱ्याला माहीत असतं की दोरीचं एक टोक शिकवणाऱ्याच्या हातात असतं, यामुळे शिकणारा बिनधास्त असतो। अगदी असंच सद्गुरूंचं असतं। एकदा का कृपा झाली किंवा तुम्ही गुरूंचे झालात की भिऊ नका, सदैव ते तुमच्यासोबत असतात। सद्गुरू हे देवरूपच असतात हे लक्षात घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया। हे सद्गुरू त्यांच्या लहानपणी तप्त उन्हात नर्मदा परिक्रमा करत होते। वाळू तापू लागली होती। जसजसं पुढं जावं तस तसं या लहानग्याची पावलं दिसेनाशी झाली, म्हणजे वाळूत उमटली नाहीत। याचं खरं कारण असं होतं की अश्वत्थामा आले आणि त्यांनी लहान असलेल्या मुलाला खांद्यावर उचलून घेतलं। आता लक्षात येईल की परिस्थिती योग्य करतो तो देव। म्हणूनच कधी कधी गुंता सुटावा तसे प्रश्न समस्या चुटकीसरशी हातोहात सुटत जातात। त्यासाठी विवेकबुद्धी हवी, ती नसेल तर मिळवावी लागते। मात्र अध्यात्म विवेकबुद्धी देण्याचं काम करते आणि अध्यात्माला परमार्थाची जोड सद्गुरू देतात। बुद्धी देणारा देवच, अशा देवाला गुरुदेवात पाहिलं तर ईश्वरी सान्निध्याची प्रचिती येते। निर्गुण निराकार देवाला आपण पाहूच शकत नाही, अशा वेळी देव कुठं पाहावा तर ज्ञानी पुरुषात। जो राम आणि जो कृष्ण होता तोच आता रामकृष्ण म्हणून जन्माला आला। रामकृष्ण परमहंस व्याधीग्रस्त होते। स्वामी विवेकानंदांना बोलवून सांगितलं, मनात शंका बाळगू नकोस, अवतारी पुरुष जन्माला येतात, अंतःकरण पाहण्याकरिता विवेक सांभाळण्यास शिकावं। विवेक म्हणजे वैराग्य, आणि स्वामी विवेकानंदांना वैराग्याची कल्पना आली हे गुरुच्या संगतीनंच घडलं। देवाचा शोध घेणं हे विश्वाचा शोध घेण्यासारखं आहे। त्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील देवच जाणे। सद्गुरू सान्निध्यात जो येईल तो म्हणू लागतो, देवरूप होऊ सगळे, सद्गुरू तुमच्या आमच्यासारखेच पण देवरूपच। खरं ना?
1: श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके यामध्ये मोहन धर्माधिकारी लिखित वैचारिक बंध आपण ऐकला, देवरूप होऊ सगळे। वाचन केलं होतं अंजर मुजावर यांनी। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर। कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात। आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: स्फूर्ती दही वाटीभर
3: थंडावा पोटभर
2: उन्हाळा असो वा उपवास
3: स्फूर्ती दही एकदम खास
4: स्फूर्ती।
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। 7:07 होत आहेत। 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत, यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे, देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्या अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक

0: संचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द. सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीनं तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
6: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
5: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
6: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
1: श्रोत्यांच्या प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 7:40 ऐका श्वास हेल्थ केअर. 7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराणा. 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
7: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
8: काळजी करू नकोस, थंड हो.
7: कसं काय?
8: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्या किमतीत फक्त 20 रुपयात.
7: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
8: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
7: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा.

सकाळी 8:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: श्रोते हो, येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.
1: आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 7:25 होत आहेत. आता दिलखुश आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे जी ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
2: नाही आता आपण पाहतो आयटीआयतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शन साठी.

0: टेक्स लॉट ऑफ टाइम म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे तर आमच्याच गावामध्ये एका तरुणांनी कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचं जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच, खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
0: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ती उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमिता मध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप इनोव्हेशन मध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
0: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, मी फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर, स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
0: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती आहे. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युअली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युअली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्देश

0: परिणिती मध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ऍज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डायट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युरशिप इंडेक्स वर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायचे की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादी समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे, आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच सर. आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केट पर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि युअरसे पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचंय, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
4: तर साधारण 40 इथल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लॅविकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
3: अच्छा.
4: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेग सिम्पटम्स होते.
3: अच्छा.
4: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरे इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली. FNAC नावाची म्हणजे फाईन ऍस्पिरेशन नीडल ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
3: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934.
4: आता या

0: पेशंटची दुसऱ्या काय तपासण्या म्हणजे छातीमध्ये जे दोष दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का ही शंका अगदी दाट होती.
1: बरं बरं.
0: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली.
1: बरं.
0: यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का हे सर्व आम्ही पाहतो आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
1: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच यात. पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
0: हो, तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं.
1: ओके.
0: ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
1: ओके.
0: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं. त्यांना त्यासाठी औषधं दिली, त्यांची लंग कपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याचबरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोतेव, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही येऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
1: खरं.
0: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
1: नक्कीच. म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय.
0: नक्कीच.
1: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:45 झालेत. कार्यक्रम ऐकूया लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा.
4: लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष्यकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
5: लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमात माझ्या बरोबर आहे कोल्हापुरातील नामांकित कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. आज आपण श्रोत्यांना शस्त्रक्रियेची मॉडर्न शाखा अर्थातच कॉस्मेटिक सर्जरी या विषयाची प्राथमिक माहिती देणार आहोत. डॉक्टर, कॉस्मेटिक सर्जरी किंवा इस्थेटिक सर्जरी यालाच आपण मराठीत सौंदर्य शस्त्रक्रिया असं म्हणतो ना?
6: अगदी बरोबर. कॉस्मेटिक सर्जरीलाच मातृभाषेत सौंदर्य शस्त्रक्रिया म्हणतात.
5: मग प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी यात नेमका फरक काय आहे?
6: प्लास्टिक सर्जरीला पूर्वी रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी असं म्हणत होते. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्घटन किंवा पुनर्बांधण, म्हणजेच जन्मजात जे जे खराब झालं आहे ते परत तयार करायचं. जन्मजात व्यंगामुळे आलेले काही शारीरिक त्रुटी असतात, अपघात, आजार किंवा शस्त्रक्रियेमुळे सुद्धा शरीरात काही त्रुटी निर्माण होतात. अशा त्रुटी भरून काढून शरीर पूर्ववत करण्याचं काम प्लास्टिक सर्जरी करते.
5: आणि मग कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे?
6: कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीचीच एक प्रगत शाखा आहे. सौंदर्य शस्त्रक्रियेत निसर्गानं आपल्याला दिलेला चेहरा आणि आपलं शरीर आहे त्यापेक्षा अधिक आकर्षक केलं जातं.
5: म्हणजे चेहरा सुद्धा आहे त्यापेक्षा अधिक आकर्षक बनवता येतो. तर मग चेहऱ्याच्या कॉस्मेटिक सर्जरीमध्ये तुम्ही काय काय करता?
6: चेहरा सुंदर असणं म्हणजे नेमकं काय याचे काही प्रचलित मापदंड आहेत. ज्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी करायची आहे तो चेहरा आम्ही या मापदंडानुसार प्रथम पारखून घेतो. त्यामध्ये काही त्रुटी आहेत का ते पाहतो आणि त्रुटी असतील तर त्या दूर करतो. त्रुटी निघाल्या की चेहरा सुंदर झाला.
7: लक्ष्यकिरण लेसर सेंटर लक्ष्यकिरण.
5: आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात यासाठी लक्ष्यकिरणांचा आधार घ्या.
8: लक्ष्यकिरण म्हणजे एक वेदना

0: लेसर उपचार
1: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस चेहऱ्यावरचे डाग तीळ गोंदण लाल आणि काळे लासे तारुण्य पिटिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा.
2: लेसर सेंटर लक्ष किरण.
1: प्लास्टिक सर्जरीची काही उदाहरण द्या ना.
3: सर्वसामान्यापेक्षा कमी असलेलं सर्वसामान्य प्रत आणण्याचं काम प्लास्टिक सर्जरीचं असतं. जन्मतः फाटलेला ओठ दुरुस्त करणं म्हणजे प्लास्टिक सर्जरी.
1: आणि कॉस्मेटिक सर्जरीचं उदाहरण,
3: एखाद्याच्या नाकाचा दांडा थोडासा बसका असला तर तो उठावदार शार्प बाणेदार करणं

0: कॉस्मेटिक सर्जरीचं उदाहरण,
1: एखाद्याच्या नाकाचा दांडा थोडासा बसका असला तर तो उठावदार शार्प बाणेदार करणं किंवा नाकाचा शेंडा पडला असेल तर तो उचलून देखणा करणं म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी।
0: म्हणजे चेहऱ्याच्या कॉस्मेटिक सर्जरीत सर्वात जास्त वेळा तुम्ही नाकावरच शस्त्रक्रिया करता आणि यामध्ये नाकाचा आकार कमी करणं, वाढवणं आणि त्यात बदल करणं।
1: नुसता बदल नव्हे तर चेहऱ्याला साजेसा बदल करणं।
0: तर अशा तिन्ही प्रकारच्या शस्त्रक्रियांचा अंतर्भाव असतो। तर पण मग बसकी नाक चाफेकळी सारखी आणि बाणेदार करण्यासाठी तुम्ही काय वापरता हो?
1: त्यासाठी आम्ही फ्रान्समध्ये तयार झालेली आणि अमेरिकेच्या FDA मान्यता दिलेली अतिशय उच्च प्रतीच्या मेडिकल ग्रेड सिलिकॉनची तयार इम्प्लांट्स वापरतो।
0: पण हे इम्प्लांट्स म्हणजे नेमकं काय असतं?
1: चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या ज्या भागाला आपल्याला जास्त उठाव द्यायचा आहे तिथल्या हाडाचा उंचवटा वाढवावा लागतो। त्यासाठी हाडावर चपखलपणे बसणारी निरनिराळ्या जाडीची सिलिकॉनची इम्प्लांट्स त्वचेच्या खाली घातली जातात आणि ती कायमची तिथे राहतात।
0: अच्छा, चेहऱ्यावरची काही उदाहरणं द्या ना मग।
1: नाकाच्या कॉस्मेटिक सर्जरीत तर इम्प्लांटचा वापर सर्वात जास्त होतो। स्त्री पुरुष दोघांच्या बाबतीत चेहऱ्याच्या सौंदर्यात नाकाखालोखाल हनुवटीला म्हणजेच आपल्या जीवनीला अतिशय महत्व आहे।
0: आणि ही जीवनी जर आत असेल तर तुम्ही तिथं चीन इम्प्लांट वापरून ती उठावदार आणि आकर्षक करता, होय ना?
1: हो, तर हवी असल्यास अगदी ऋत्विक रोशन सारखी त्याला मध्ये छोटी खळी पण देता येते।
0: काही लोकांचे गाल मात्र आत ओढल्यासारखे दिसतात। अशा व्यक्ती बघा निरोगी असून सुद्धा अगदी आजाऱ्यासारख्या कृश वाटतात। त्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीत काय उपाय आहे?
1: आपल्या गालाचे दोन भाग आहेत। खालचा भाग हा मांसल आहे आणि आपण तो फुगवू शकतो।
0: हो,
1: त्याच्यावरती उठावदार चीक बोन्स असतात। गालाचा मांसल भाग जर आत गेला असेल तर स्वतःची चरबी वापरून तो गोबरा करता येतो।
0: म्हणजे स्वतःच्या पोटावरील किंवा इतर भागावरील चरबी वापरून आत गेलेला गाल कायमचा फुगीर करता येतो।
1: पाठ चीक बोन्सना उठाव देण्यासाठी आम्ही चीक इम्प्लांट्स वापरतो।
2: अच्छा, तो हम चलते हैं फिर कब
0: मिलोगे? आपण आमच्या या कार्यक्रमाबद्दलचा अभिप्राय किंवा सूचना आम्हाला जरूर कळवा। लक्ष किरण स्किन आणि कॉस्मेटिक लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर। फोन 94-2295-2295।
3: लक्ष किरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर। फोन 94-2295-2295।
4: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर। सकाळचे 7:50 झाली आहेत। कार्यक्रम प्रसारित करत आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड।
5: श्रोते हो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
6: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली।
7: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
8: बाबा? झोपू देना हो।
7: काय करायचं याला?
8: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना।
7: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, मला टेन्शन आलंय तुझं।
6: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
7: मग काय करू?
6: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे।
7: काय सांगताय?
6: अहो हो,
5: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13। प्रवेशासाठी आजच संपर्क साधा।
6: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली। 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड। शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
9: नमस्कार
6: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
9: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
6: अगदी.
9: त्यासाठी वाव

0: येणाऱ्या वातावरणाची कौतुकाची प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
1: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
0: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
0: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, आता सूर्यकांत खांडेकर यांची रचना ऐकूया. गायक आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, पेपर फुटीमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे. पूर्वीची नोंदणी आणि परीक्षा केंद्रांची निवड कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली परीक्षा फी परत केली जाणार आहे. नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाहीये. ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल याचं वेळापत्रक पुढच्या 7 ते 10 दिवसात जाहीर केलं जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्रात आणि प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी ही परीक्षा शक्य तितक्या लवकर घेण्यात यावी असा प्रयत्न करण्यात येणार आहे. श्रोतेहो, दिवसा उन्हाच्या झळांनी अंगावरून घामाच्या धारा वाहतात, पण आता रात्रीच्या सरासरी तापमानात सुद्धा मोठी वाढ झाल्यामुळे उष्म्यामुळे झोप लागत नाहीये. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होऊ लागलाय. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे अंगातून अशक्तपणा जात नाहीये. अंग करपणाऱ्या उन्हामुळे शेतीच्या कामावरही या सर्वाचा परिणाम झालाय. माणसांबरोबर जनावरांचं आरोग्य सुद्धा अडचणीत आलंय. दूध उत्पादनाला याचा फटका बसलाय. पारा 39 डिग्रीपर्यंत पोहोचलाय. या सर्वातून आपलं संरक्षण करण्यासाठी काकडी, कलिंगड अशा फळांचं सेवन करावं. दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. लिंबू सरबत किंवा ओआरएसचा वापर करावा. सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. उन्हात जाणं टाळावं. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत घरामध्ये हवेशीर वातावरणात राहावं. शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोतेहो कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांना पकडून त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 4 दिवसात 24 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय अल्पवयीन वाहन चालकांवर बाल न्याय कायद्याअंतर्गत खटले दाखल केले जाणार आहेत, त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणं पालकांनी बंद करणं गरजेचं आहे. खासगी क्लासला जाताना, किरकोळ साहित्य खरेदीसाठी जाताना आणि काही अल्पवयीन मुलं तर शाळा कॉलेजमध्ये जाताना सुद्धा दुचाकीचा वापर करत असल्याचं समोर आलंय. कायद्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि वाहन चालवण्याचा परवाना असल्याशिवाय मुलांच्या हाती वाहन देणं हा कायदेशीर गुन्हा आहे. मुलांकडून अपघात झाल्यास तो आयुष्यभरासाठी जायबंदी होऊ शकतो, त्याच्यासह इतरांच्या जीवाला सुद्धा धोका उद्भवू शकतो, काही जणांचं तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. यासाठी पालकांनी सजग व्हावं आणि अल्पवयीन मुलांनी सुद्धा सजग राहावं यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे.
1: श्रोतेहो, येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
3: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
2: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 आणि मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार झाडांना इजा पोहोचवणं हा दखलपात्र गुन्हा आहे. तरीही सर्रासपणे झाडांना खिळे ठोकून जाहिरातींच्या पाट्या लावल्या जातात. खोडांवर रंगरंगोटी करून रोषणाई केली जाते. यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. कीटक आणि पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येतोय. असं करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. झाडांना इजा पोहोचवणं, विनापरवानगी त्याच्या फांद्या छाटणं, झाडं कापणं हा दखलपात्र गुन्हा आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून संबंधितांना नोटीस पाठवून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास 1 वर्षापर्यंत कारावास सुद्धा होऊ शकतो. झाडांवरील जाहिरात लावण्यासाठी त्याचे फलक हटवण्यासाठी 2 वर्षांपूर्वी काही सामाजिक संघटनांनी शहरात विशेष मोहीम सुरू केली होती. अनेक झाडांवरील फलक हटवून प्रबोधन केलं होतं. अजूनही ही मोहीम काही संघटनांकडून सुरू आहे. नागरिकांचा सुद्धा त्याला भरघोस प्रतिसाद मिळतोय. सूर्यास्त होताच काही झाडांची पानं मिटतात. विद्युत रोषणाईमुळे या प्रक्रियेला बाधा येते. त्याचं निसर्ग चक्र बिघडतं. झाडांवर राहणारे कीटक पक्षी यांचा अधिवास नष्ट होतो. त्यामुळे असे प्रकार टाळणंच योग्य ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा, राज्य आणि महामार्गांवर झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावलेले दिसतात. त्यामुळे झाडांना इजा पोहोचतीये, कीड लागतीये आणि खोड सुकण्याची प्रक्रिया सुरू होतीये आणि झाडांचं विद्रुपीकरण होतंय. सजग नागरिक होऊया, हे प्रकार टाळण्यास, प्रतिबंध करण्यास मदत करूया.

0: श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 शोधो ठीक 9 गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 ऐकूया मिश्र संगीत. 10:30 आमच्या संग्रहातून यामध्ये आज कुटुंब व्यवस्था याविषयी सरला वझे आणि सारिका पाटील यांनी मांडलेले विचार. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. आता ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात 2 गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी

यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाजमाध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदन

0: घोषणा दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40-50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45-47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया. चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: आपलं मूळ दिव्य स्वरूप चिन्मय चित्शक्ती चिदानंद असून ते अखंड स्वयंभू अमर आकाशासारखं अत्यंत सूक्ष्म व्यापक आणि निराकार असं आहे. अशा या दिव्य स्वरूपाचं ज्ञान जेव्हा आपल्या जाणीवेत उदयाला येतं तेव्हा आपलं जीवरूप फॉल्स इगो तत्काळ नाहीसा होऊन आपलं शिवस्वरूप रियल इगो प्रकट होतं. याचाच अर्थ असा की आपण जे आपल्याला आपल्यातच हरवून बसलो

होतो. ते आता म्हणजे दिव्य ज्ञानाचा उदय झाल्यावर आपल्याला आपण आपल्यातच शोधून काढतो. हा शोध म्हणजे प्रत्यक्षात आपल्या दिव्य स्वरूपाचा आपल्याला झालेला दिव्य बोध म्हणजे साक्षात्कार असतो. जीवनाचं गणित सुटतं ते याच दिव्य बोधानं. साधं गणित जर आपल्याला सोडवता आलं तर केवढा आनंद होतो. मग जीवनाचं गणित जर सुटलं तर आपल्याला परमानंद झाला तर त्यात नवल काय. या दोन आनंदात फरक मात्र फार मोठा आहे. साधं गणित सोडवल्यानं जो आनंद होतो तो आनंद तात्कालिक स्वरूपाचा टेम्पररी असा असतो. याच्या उलट जीवनाचं गणित सुटल्यानं जो आनंद होतो तो आनंद शाश्वत स्वरूपाचा परमनंट असतो. अशा रीतीनं जेव्हा आपल्याला आपल्या दिव्य स्वरूपाचा अमृतानुभव प्राप्त होतो तेव्हा आपल्या अंगी असणारा आपलाच स्वानंद म्हणजे आनंद कंद हरी आपल्या अंतःकरणात प्रगट होतो. हा स्वानंदाचा झरा प्रगट झाल्यावर तो आपल्या सर्व अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून अखंड झुळझुळ वाहू लागतो आणि आपल्या जीवनातील पोकळी भरून जीवन कृतार्थ होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदचे. आणखीन एक दृष्टांत देऊन हा विषय स्पष्ट करता येईल. पौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकाशाची सर्वत्र उधळण करतो आहे. आईच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो सुंदर पौर्णिमेचा प्रफुल्लित चंद्र आपल्या लेकरानं पाहावा ही आईची इच्छा. परंतु इतक्या दूरवर लेकराची दृष्टी चटकन कशी जाईल असा विचार आईच्या डोक्यात घोळतो आहे. इतक्यात तिला एक कल्पना सुचली. तिनं आपल्या लेकराला जवळच अंतरावर असलेल्या एका झाडाच्या फांदीकडे पाहायला सांगितलं. हेतू असा की त्या फांदीकडे पाहता पाहता त्या लेकराची नजर त्या फांदीच्या पलीकडे जाऊन त्याला चंद्र दिसावा. आता त्या लेकरानं आईच्या आज्ञाप्रमाण असं म्हणून केवळ फांदीकडेच पाहायचं अन्य कुठेही पाहायचं नाही असं पक्क ठरवलं तर त्याला आई काय करणार. परिणाम एकच होईल, त्या लेकराला चंद्रदर्शनाचा आनंद लुटता येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी आपल्याला उपासनेचे जे विविध प्रकार शिकवले त्यांचा हेतू असा होता की आपण उपासना करता करता पलीकडे जाऊन चिदाकाशातील ईश्वरचंद्र किंवा स्वरूपचंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटावा. आता वांगी दाखल आपण मूर्तीपूजेचं उदाहरण घेऊ. आपल्या पूर्वजांचा मूर्तीपूजेच्या उपासनेचा प्रकार अत्यंत रास्त आणि प्रशंसनीय आहे यात संशय नाही. देवाची मूर्ती म्हणजे देव नव्हे हे काय त्यांना कळत नव्हतं असं थोडंच आहे. वास्तविक देवाची मूर्ती आणि देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही. आपल्या वडिलांचा फोटो पुतळा किंवा मूर्ती म्हणजे आपले वडील नव्हेत. फोटो म्हणजे केवळ आपल्या वडिलांचं एक प्रतीक आहे. तरीसुद्धा आपले वडील आणि वडिलांचा फोटो यांच्यात काहीतरी मेळ आहे. कारण आपले वडील जसे दिसायला होते तसा त्यांचा फोटो असतो. परंतु देवाच्या बाबतीत हा प्रकार नाही. देवाची मूर्ती आणि साक्षात देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही. देवाच्या अगदी उलट देवाची मूर्ती आहे. देव आहे निराकार निर्गुण अव्यक्त अदृश्य अखंड अमर स्वयंभू ज्ञानघन आनंद स्वरूप शक्तिमान वगैरे वगैरे. याच्या उलट देवाची मूर्ती आहे साकार एकदेशी व्यक्त दृश्य खंडित नाश पावणारी घडवलेली वगैरे वगैरे. अशी परिस्थिती असून सुद्धा आपल्या थोर पूर्वजांनी आपल्याला देवाची मूर्ती हे देवाचं प्रतीक समजून त्याची उपासना करायला शिकवलं. हेतू असा की देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहता पाहता आपल्या दृष्टीची झेप मूर्तीच्या पलीकडे जाऊन आपल्याला चिदाकाशातील ईश्वरचंद्र किंवा स्वरूपचंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटता यावा. परंतु प्रत्यक्षात
प्रकार घडून राहिलेला आहे.

तो वेगळाच. मूर्तीच देव आहे आणि तिची उपासना करीत रहा अशी पूर्वजांची आज्ञा अक्षरशः प्रमाण मानून आम्ही मूर्तीची पूजा अर्चा वगैरे कवायती पद्धतीप्रमाणे वर्षानुवर्ष करतो आहोत. पण स्वरूपचंद्र दर्शनाचा पत्ताच नाही. इतकंच नव्हे तर तिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचली पाहिजे ही सुद्धा जाणीव नाही. यात आमच्या पूर्वजांचा काय दोष? वास्तविक मूर्ती ही केवळ

0: ही सुद्धा जाणीव नाही. यात आमच्या पूर्वजांचा काय दोष? वास्तविक मूर्ती ही केवळ फांदी आहे आणि त्या फांदीला चिकटून न राहता तिच्या पलीकडे झेप घेऊन स्वरूपचंद्र पाहण्यात धन्यता आहे ही गोष्टच आज आम्ही पार विसरून गेलेलो आहोत. तुकाराम महाराज, रामकृष्ण परमहंस यासारख्या थोर संतांना मात्र मूर्तीपूजेचं रहस्य अवगत होतं असं त्यांच्या चरित्रावरून दिसतं. रामकृष्ण परमहंस काली मातेच्या मूर्तीची उपासना करत असत. उपासना किंवा पूजा करता करता ते काली मातेच्या मूर्ती पलीकडे जाऊन पूजा करताना स्वतःच्याच डोक्यावर फुलं टाकीत स्वतःची पूजा स्वतःच करत असत. इथं दृष्टांत आणि द्राष्टांत यात फार फरक आहे. दृष्टांतात फांदीच्या पलीकडे दृष्टी जाऊन चंद्रदर्शन घडायचं असतं, तर द्राष्टांतात फांदीच्या म्हणजे मूर्तीच्या अलीकडे दृष्टी खेचून स्वरूप चंद्राकडे तिला वळवायची असते. बाण मारून लक्षभेद करण्यासाठी धनुष्याची दोरी आकर्ण ओढावी लागते, त्याप्रमाणे स्वरूपाचा लक्षभेद करण्यासाठी दृष्टी उफराटी करून आत्मनपर्यंत आत खेचावी लागते. अशा रीतीनं मूर्तीच्या फांदीच्या आडोशानं स्वरूपचंद्राकडे पाहणारा उपासक पाहता पाहता जागच्या जागी विरघळून जातो आणि उरतो तो साक्षात स्वानंदानं प्रफुल्लित असलेला आणि स्वानंदाचा प्रकाश जीवनात उधळत असलेला पौर्णिमेचा स्वरूपचंद्र होय. असा स्वानंदाचा स्वरूपचंद्र जेव्हा प्रगट होतो तेव्हा जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून निघते. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, कल्पने वीण आपण उरता ब्रह्मानंद, अशी गोड अवस्था प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होतं. जीवनविद्या सांगते की जीवन म्हणजे माणसाला मिळालेलं एक फार मोठं वरदान आहे, परंतु सामान्य माणसांना जीवनाचं मूल्य समजत नाही आणि त्यामुळं फुकट मिळालेलं जीवन फुंकून टाकण्याकडेच त्यांची प्रवृत्ती असते. जीवन या शब्दातच फार मोठा गहन अर्थ भरलेला आहे. एक म्हणजे जीव न, दुसरा जीव वन आणि तिसरा अर्थ जीवन, नवजीवन. जीवन हा शब्द उलटा सुलटा केला म्हणजे जीवन या शब्दाचं रूपांतर नवजीवन या शब्दात होतं. जीवनाचे हे जे तीन अर्थ आहेत त्यातच जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. जीवत्व नष्ट झाल्याशिवाय शिवत्व उदयाला येत नाही आणि शिवत्व प्राप्त झाल्याशिवाय जीवाचा वनवास संपून त्याला नवजीवन प्राप्त होत नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: गाईचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
9: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
8: काय
9: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
10: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
11: स्फूर्ती दही वाटीभर,
12: थंडावा पोटभर,
11: उन्हाळा असो वा उपवास,
12: स्फूर्ती दही एकदम खास.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, ठीक 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाज आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. रचना आनंद बक्षी यांची. संगीत आर डी बर्मन यांचं.

गीतबहारमध्ये आता पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा युगुल स्वर ऐकूया. चित्रपट आहे ज्वेल थीफ, रचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत एस टी बर्मन यांचं.

0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूरवरून.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने.
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ.
0: श्रोतेहो NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग जरूर आहे का. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
4: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
5: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत
4: रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात
4: आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
6: श्रोते हो, येत्या शुक्रवारी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
7: झाली सोय.
8: कशाची?
7: टिंकीच्या फीची.
8: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
9: RBI म्हणते
8: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:12:55 झाली आहेत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आता लता मंगेशकर यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, चित्रपट शागिर्द.

0: श्रुती हो मंचली या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजात ही रचना होती आनंद बक्षी यांची. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोता, पडोसन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आवाज होता लता मंगेशकर यांचा. बोल होते राजेंद्र कृष्ण यांचे. संगीत आर डी बर्मन यांचं. याबरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 10:30 आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम ऐकूया. यामध्ये आज कुटुंब व्यवस्था याविषयी सरला वझे आणि

सारिका पाटील यांनी मांडलेले विचार आपण ऐकू शकता. 10 वाजता ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. 11 वाजता रामचरित मानस गान. या कार्यक्रमाचा आज भाग 347वा आम्ही प्रसारित करू. गायक आहेत शोभना राव आणि सहकारी. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. सकाळचे 9:30 वाजतात. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

संदीप खरे यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या किंवा लिहिलेल्या किंवा गायलेल्या काही रचना आजच्या या कार्यक्रमात ऐकूया. सुरुवात शैलेश रानडे यांच्या आवाजातल्या या रचनेनं.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको.
0: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी एक.
0: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 9404408000.
5: मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. श्रोत्यांनो, सकाळचे 10:09 आणि 25 सेकंद झाली आहेत. या कार्यक्रमात आज आपण संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकत आहोत. आता सलील कुलकर्णी यांच्या आवाजात त्यांची रचना.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर.
1: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
2: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
1: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
2: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
3: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: श्रोतेहो, मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:16 आणि 30 सेकंद झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता बेला शेंडे यांच्या आवाजात संदीप खरे यांची रचना.

मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आज आपण संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकत आहोत. श्रोते हो आता सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संदीप खरे यांची रचना, सलील कुलकर्णी यांचं संगीत.

आता सर्व मिळून झण झण झण घेतात चावून तुमचा झेंडा का हो लाल मला एवढे सांगून जा।

0: याबरोबरच मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. या कार्यक्रमात आज आपण संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकल्या. कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. आता आमच्या संग्रहातून या अंतर्गत कुटुंब व्यवस्था याविषयी सरला वझे आणि सारिका पाटील यांनी मांडलेले विचार ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, 15 मे हा जागतिक कुटुंब दिन या अनुषंगानं सरला वझे यांनी कुटुंबाचं बदललेलं स्वरूप याविषयी दिलेली माहिती आपण ऐकूया.
2: कुटुंबाचे बदलते स्वरूप. पूर्वी लोकजीवन अगदी दगदगीचे होते. लोक नदीकाठी समूहाने राहत होते. सुधारणा नव्हत्या, त्यामुळे जीवन खडतर होते. स्त्री पुरुष यांच्यातील विजातीय नैसर्गिक आकर्षणातून प्रेम माया निर्माण होऊन त्यातून प्रजोत्पादन उदयाला आले. हा झाला नैसर्गिक भाग. पण उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याचा साठा, संपत्तीची विभागणी होऊ नये, तसेच एकमेकांना अडीअडचणीत मदत मिळावी, आपापसातील हल्ले, नैसर्गिक आपत्ती, प्राण्यांच्या हल्ले यातून आधाराची गरज भासू लागली. यातूनच एकीच्या बळाची कल्पना समोर आली. आणि जर आपापसात प्रेम माया आपुलकी असेल तरच आपण सर्व संकटांना तोंड देऊ शकतो, हा विचार सुरू झाला. यातूनच कुटुंब संस्थेनं जन्म घेतला. स्त्री पुरुष, त्यांची मुलं, मुलांची मुलं, 2-3 पिढ्यातील वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची आणि वयाची माणसं कधी हसत कधी भांडत एकत्र राहू लागले. अर्थात सहवासाने प्रेम वाढीस लागले. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊ लागले. त्या सर्वांना कुटुंब असे संबोधले जाऊ लागले. यानंतर समाजातील अनिर्बंध विजातीय आकर्षणातून आणि स्त्री पुरुष यांच्या संबंधातून समाज स्वास्थ्य लाभावे यातून शारीरिक सुख, संसार सुख, जीवन सुख चांगल्या प्रकारे उपभोगता यावे यासाठी विवाहबंधन, चांगले संस्कार त्यातून तडजोड सुरू झाली. पुरुष चरितार्थासाठी घराबाहेर पडत, स्त्रिया गृहव्यवस्थापन आणि बालसंगोपनासाठी घरीच राहत. अशी नैसर्गिक उभारणी झाली. मग या कुटुंबात वावरत असताना अनेक अनुभवातून नियम केले गेले. या नियमांना वेगवेगळ्या नात्यांची नावांची जोड मिळाली. यातूनच आई, मामा, मावशी, काका, काकू, आत्या, आजी, आजोबा कुणाला म्हणायचं, प्रत्येकाशी शारीरिक, भावनिक, मानसिक आपुलकीचे, प्रेमाचे संबंध कसे ठेवायचे हे ठरू लागले. त्याचबरोबर लग्नबंधन, नातीसंबंध यात माणूस हळूहळू रमत गेला आणि कुटुंब संस्था नावारूपाला येऊ लागले. भारत देश हा कृषीप्रधान देश, व्यवसाय शेती, त्यामुळे भाऊभाऊ एकमेकाला समजून घेऊ लागले. त्या काळी गरजा कमी होत्या, त्यामुळे माणूस समाधानी राहत असे. मोठेपणा हा पिढ्यावर व वयावर अवलंबून असे. कुटुंबातून मिळणाऱ्या प्रेमामुळे पुढचे जीवन जगण्यास ऊर्जा मिळत असे. नात्याची जपणूक वेळप्रसंगी दुःख त्रास सहन करूनही केली जायची. एकंदर समाज रचनेत पैशापेक्षा माणसाला अधिक किंमत होती. हा झाला पूर्वीचा काळ. पण त्यानंतर कुटुंब संस्थेने चांगलेच पाय रोवले. सुखसोयी वाढत गेल्या, त्याबरोबर मानवांची संख्याही वाढली. स्थलांतर कमी झाले. जो तो सुपीक जमीन पाहून आणि ज्या ठिकाणी आपल्या गरजा जास्तीत जास्त भागवल्या जातील तिथे स्थिर

होऊ लागला. अन्य काही अडचणीवर उपाय शोधू लागला. त्यानुसार कौटुंबिक गरजाही बदलल्या. नंतर ठराविक जमिनीवर जो तो आपला स्वतःचा अधिकार गाजवू लागला. अन्नधान्य पिकवल्या जाणाऱ्या जमिनीला शेत किंवा शेत जमीन म्हणून संबोधण्यात येऊ लागलं आणि कसेल त्याची जमीन हा पाया घातला गेला. मग स्थिर झालेल्या मानवी मनातून कुटुंब प्रमुखाभोवती सर्व कुटुंबाचे धागे दोरे बांधले गेलेले असायचे. त्यामुळे कुटुंबात मोठे वयस्कर लहान अपंग आजारी साऱ्यांची देखभाल प्रेमाने केली जायची. साऱ्यांना आधारही मिळायचा. पुढे पुढे दोन तीन पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत. पण मुलांची संख्या भरपूर असे त्यामुळे एका कुटुंबात 40-50 माणसे सहज राहत. हळूहळू काळ बदलला. काळापरत्वे माणूसही बदलत गेला आणि साहजिकच पृथ्वीवर पसरलेल्या असंख्य कुटुंबातील बदलही वेगवेगळ्या स्वरूपात समोर येऊ लागले. मध्यंतरीच्या काळात कुटुंबात दारात आलेल्या पाहुण्यांचा आदर केला जाई. अतिथी देवोभव ही भावना होती. लोक शेतात भरपूर कष्ट करायचे. मोबदल्यात सकस आहार खायला मिळत असे. त्यामुळे समाज निरोगी सुंदर आणि उत्साही होता. नंतर काळाच्या ओघात दडलेल्या काही गोष्टी परिवर्तनाच्या रूपात समाजासमोर आल्या. सुविधा दिवसेदिवस वाढू लागल्या. यंत्रशोधामुळे मानवी हातांची गरज कमी भासू लागली. विज्ञानानं तर मजलच मारली. हळूहळू बाजाराला उंबरठ्याशी म्हणण्याची वेळ आली. अगदी दूध पेपर भाजीवाला साऱ्या गोष्टी दारात येऊ लागल्या. पण कुटुंबातील चार भावंडांचे शिक्षण वेगवेगळे, डिग्र्या वेगवेगळ्या, यामुळे मान पगार सारेच वेगळे. या पैशाच्या तफावतीतून एकमेकांची विचारसरणी बदलू लागली. घरात एकानंच जास्त खर्च का करावा ही कल्पना मांडली जाऊ लागली. हळूहळू पैशाची किंमत वाढत गेली. माणसांची किंमत कमी झाली. भावाभावात वितुष्ट. यातून भारतात मूळ धरून असलेल्या कुटुंब पद्धतीला तडा गेला. पैसा कमी असलेल्यांना, पैसा नसणारे वृद्ध अशांना कुटुंबात त्रास होऊ लागला. वयापेक्षा जो जास्त पैसा कमवतो तो कुटुंब प्रमुख म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि उतळ विचारांनी ही कुटुंब पद्धती ढासळली आणि विभक्त कुटुंब पद्धती समाजात हळूहळू रुजू होऊ लागली. बघता बघता 21वं शतक आलं. लोकसंख्येने उच्चांक गाठला. त्यामुळे घर दार वस्तू अन्नधान्य साऱ्याच गोष्टींनी महागाईत हजेरी लावली. त्यातच अनेक मोह दाखवणाऱ्या वस्तू खुणावू लागल्या. मॉल निघाले. अनेक तऱ्हेचे कपडे वस्तू दागिने कॉस्मेटिक अशा न मोजता येणाऱ्या वस्तू बाजारात ठाण मांडून बसल्या. मानवी मन चंचल झालं. चांगलं वाईट हा विचार मागं पडला. आवडलं ते घ्या. यातून घरात एका जागी चार गोष्टी येऊ लागल्या. समाधान मागं पडलं. माणसातील आपुलकी नाते प्रेम नाहीस होऊ लागलं. समाजात या सर्वांची हजेरी फक्त मतलबापुरती राहिली. अति खरेदी हव्यास यामुळे पैशांचा ताळमेळ बसेना. चिडचिड यातून भाऊ भावाला पुसेना. आई वडील जड होऊ लागले. परिणामी वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. घरी पाहुणा आला तर अतिथी देव भव लांबच. पण त्याला टाळता कसं येईल याकडं लक्ष केंद्रित होऊ लागलं. यातून विभक्त कुटुंब पद्धती समोर आली. नातेवाईकांशी बोलणं सवडीप्रमाणे, तेही बी मोबाईलवर. यामुळं नाती हळूहळू दुरावू लागली. सुरुवातीला हम दो हमारे दो या चौकड्यात लोक सुखी होते. पण आता स्त्रीने अर्थार्जनासाठी घराचा उंबराठा ओलांडला. एकत्र कुटुंब पद्धतीतून विकेंद्रित कुटुंब पद्धतीत बदल झाला. आणि आता तर काही अंशी कुटुंब संस्था धोक्यात आल्याचं चित्र समोर येऊ लागलंय. या सर्व कुटुंब प्रवासात एकतर्फी प्रेम हुंडाबळी अशा समाज विघातक गोष्टी रोज पेपरमधून झळकू लागल्या. त्रिभ्रूण हत्येनं तर थैमानच घातलं. मानवी विचार फिरू लागले. यातून मुलगा घराचा वारस ही जुनी कल्पना पुन्हा समोर विराजमान झाली. यामुळे मुलींची संख्या कमी झाली. तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ लागला. तरी आज काही अंशी यामध्ये जागृती होताना दिसते आहे. तोच स्त्रियांच्या वरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढू लागलं. जीवन काही अंशी अस्थिर झालं. याचा परिणाम म्हणून या बदलत्या जीवनशैलीत घरात तरुण पिढी लहान मुले यांच्याकडे लक्ष द्यायला संस्कार करायला वयस्कर नाहीत. मुलांच्यासाठी पालकांना द्यायला वेळ नाही. मुलांना हवे ते मिळू लागले. नकार पचवणे हा त्यांच्यामध्ये भागच उरला.

यामुळे काहीही करून हवे ते साध्य करून घेण्याची प्रवृत्ती मुलांच्यामुळे बळावली. या धावत्या युगात चांगलं काय वाईट काय ठरवायला कुणालाच वेळ नाही. एक झालं की दुसरं यंत्र समोर. उदाहरणार्थ मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर अशी ही आजची कुटुंब व्यवस्था. सर्व गोष्टीत भर म्हणून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तसंच याची दुसरी बाजू लिव्ह इन रिलेशनशिप. अशा गोष्टी पाश्चिमात्याकडून आपल्याकडेही आल्यात. तर दोघांनाही जबाबदारी नको, स्वातंत्र्य हवे पण बंधन नको, म्हणून मुले नकोत असा विचारही रुजताना दिसतो आहे. अशा प्रकारे कुटुंबाचा विचार करत असताना काळचक्र, निसर्गचक्र, आजचे विचारचक्र थोडेफार जरी दोलायमान झाले तरीही ते पूर्ववत येण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्या ना कोणत्या उपायांनी कुटुंबसंस्था नात्याच्या धाग्यांनी गुंफून ठेवली पाहिजे. अर्थात आजकाल काही अंशी नाती फुलताना दिसत आहेत हेही ना करता येणार नाही. मधल्या काळात तसेच आजही काही वृद्धांच्यावर असे म्हणण्याची वेळ आली, तळा हाताच्या रे फोडाप्रमाणे तुला जपले, केला हाताचा पाळणा पदरात जोजावले. बरे फेडले सपांग होता वृद्ध माय बाप, केले वनवासी आम्हा वृद्धाश्रमी धाडिले. तुझ्या बालपणी पाहिलेल्या स्वप्नपुरात आमच्या सवे कर्तव्यही बुडून गेले. कदाचित अचानक असेही शब्द ऐकायला मिळतील हेही ना करता येणार नाही. आई बाबा मला तुम्ही जन्म दिला, कौतुकाने शिक्षण दिले, मला माझ्या पायावर उभे केले, तरी मी थोडा चुकलो, आज नतमस्तक होऊन तुम्हा घरी परत नेतो, पुढच्या पिढीच्या सुखासाठी आशीर्वाद मागतो. आणि पुन्हा या मानवी अथांग बाजारात हरवलेली माणुसकी पुन्हा हा डोके वर काढेल, कारण माणूस हा आशेवर जगतो. जो वर चंद्रसूर्य आहेत तो वर हे कुटुंबाचे राहटगाडगे फिरतच राहणार. अनेक पिढ्या येतील जातील, कुटुंब प्रवास पुढे येतच राहणार. जाता जाता कुटुंबातील जीवन हे खरे जीवन, कुटुंबाविना अधुरे जीवन. कुटुंब संस्था म्हणजे जीवनातील सर्व सुखदुःखांची मात्रा हे आपण सर्वांनी सत्य स्वीकारूया आणि महालक्ष्मीच्या समोर तिला वंदन करून एक मागणं मागूया.

श्रोते हो, कुटुंब ही प्रत्येकाची एक मोठी ताकद आहे आणि हे कुटुंब एकत्र राहावं म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही आपल्याला क्वचितच पाहायला मिळते आणि म्हणूनच याच संदर्भात एकत्र कुटुंब पद्धतीचा होत असलेला ऱ्हास याविषयी

0: सारिका पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: सहजच गुणगुणताना ओठांवर अलवार एक ओळखीची धून उगाचच सरसरली. हळुवार येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेनं झाडाखाली गळलेली पानं अलगद बाजूला सरकावीत अन गवताची पाती सळसळावीत अगदी तशी, आणि मन हसू लागलं. क्षणात विचारचक्रात गुंतलं.

अगदी तशी. आणि मन हसू लागलं. क्षणात विचारचक्रात गुंतलं. उन्हून खिचडी साजूक सतूप, उन्हून खिचडी साजूक सतूप, वेगळं राहायचं भारी चूक. याच त्या ओळी लहानपणी गल्ली बैठकीत या ओळी बऱ्याचदा कानावर पडायच्या. आई, काकू, आजी, आजोबा यांच्या संवादात हे नेहमीच ऐकायला मिळायचं. अन खूप गंमत वाटायची. वाटायचं खरंच, वेगळं राहण्यात इतकं सुख असतं का? मऊ मुलायम उन्हून भातावर तुपाची धार सोडून ते सेवन करताना जिभेवर तरंगणारा खमंगपणा कसा काय येईल वेगळं राहण्यात? हा एक प्रश्न सतत भेडसवत राहायचा. माझ्या बाल म्हणाला, पण आता लक्षात येते की घराच्या रामरगाड्यात आईच्या अन काकूच्या नकळत पण अबोलपणे डोकावणाऱ्या स्वातंत्र्याच्या अपेक्षांवर आजीनं घातलेली ती लोभस पण बोचरी फुंकर असायची. तरीही विचारांची तंद्री लागली. खरंच एकत्र कुटुंब पद्धती नकोशी वाटावी इतकी ती त्रासदायक आहे का? भिरभिरणाऱ्या मनाबरोबर विचारचक्र फिरू लागली आणि कितीतरी कारणं समोर आली. सध्याच्या धावपळीच्या घाईगर्दीच्या जीवनात संसाराच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुरुषाबरोबर स्त्रीही बाहेर पडली, दोघांच्या कष्टातून संसाराचा गाडा ओढण्यासाठी. आणि तिथूनच खरा सुरुंग लागला एकत्र कुटुंब पद्धतीला. आता तुम्ही म्हणाल, स्त्री जबाबदार का याला? नाही मंडळी, जबाबदार आहे काम, वेळ, घरच्यांच्या अपेक्षा, स्वातंत्र्याची डोकाणारी स्वप्न, बंधनांच्या नको असलेल्या बेड्या. एकत्र कुटुंबात खूप तडजोड करावी लागणार व्यक्ती स्वातंत्र्य, जे आजच्या लोकांना नकोय. नकोयत जबाबदाऱ्यांची जू, जे अविरत खांद्यावर पेलताना घरातील सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद या नात्यांच्या असमांतर कर्तबगारीमुळे कुणा एका दोघांच्याच खांद्यावर व्रण उठवतात. नव्हे, समंजसपणा, समजूतदारपणा, कर्तव्यनिष्ठा, समानता यांच्या अपेक्षांचे सलणारे काटे रुतताना कळ सोसण्याची क्षमताच उरली नाही सध्याच्या पिढीत. हल्ली लांब राहूनच संबंध चांगले राहतात. रोज भांड्याला भांडं लागण्यापेक्षा विभक्त राहिलेलं बरं, ही विचारसरणी पुढं येऊ लागली आहे. आर्थिक फायद्यापेक्षा मानसिक स्वास्थ्य महत्वाचं, असे विचार रुजू लागलेत. पूर्वी किती लोकांना मधुमेह, हृदयरोग आणि बाकीचे आजार चाळीशीत होत. एकत्र कुटुंब पद्धतीत सर्वात जास्त मानसिक कुचंबणा होते ती तरुण पिढीची. काहीही झालं की सर्वजण संस्कारांचे सूर आळवायला तयार होतात. पुरुषांचे तर जास्तच हाल होतात, एकीकडे आई तर दुसरीकडे पत्नी. बऱ्याच वेळा वाद, भांडण, तंटे यांचं रूपांतर संघर्षात होतं. संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडतं आणि मग विभक्त कुटुंब पद्धतीची पाऊलवाट चालली जाते. आजकाल काळ बदलला, बदलत्या काळाबरोबर माणूससुद्धा बदलला. कारण काहीही असो पण बहुसंख्य लोक विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारू लागलेत. याची कारणं माझ्या मते अनेक असू शकतात. त्यातलं एक कारण म्हणजे बदललेली मानसिकता. मी आणि माझं कुटुंब यापलीकडे ढुंकूनही न पाहण्याची वृत्ती, व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अवास्तव बळावलेल्या कल्पना, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण, आपल्या व्यक्तिगत मोकळेपणाला अजिबात धक्का न लागता जगता यावं म्हणून माता पित्यांची जबाबदारी नाकारणारी कृतघ्न पिढी, याच मानसिकतेचं फळ म्हणावं लागेल. दुसरं कारण पाहाल तर परिस्थितीतून आलेली अगदिकता. नोकरी धंद्यामुळं अनेकांना इच्छा असूनही वेगळं विभक्त राहावं लागतं. कारण काहीही असू द्या, पण एकत्र कुटुंब पद्धतीचे काही फायदे होते आणि आहेत, त्यापासून ही विभक्त कुटुंब नक्कीच वंचित होत आहेत. विभक्त कुटुंबातील मुलं आजी आजोबांच्या उबदार कुशीपासून, लाडाकोडांपासून, अंतरातून होणाऱ्या संस्कारापासून, चिवकाऊच्या गोड घासापासून दुरावली जातात. वडीलधाऱ्यांच्या प्रति आदर शिकवावा लागत नव्हता, तो वागण्या बोलण्यातून रुजत होता. विभक्त कुटुंबात बहुतेक वेळा व्यवसायात गुंतल्यानं पैसे भरपूर पण वेळ नसतो. त्यातून चिडचिड होऊन अहंकार डिवचले जातात. मतभेद, विसंवाद वाढतात. मनोकायिक आजारांना समोर जावं लागतं. त्यातच बोकाळलेला चंगळवाद, आधुनिक जीवनशैली, इंटरनेट, टीव्हीवरील मालिका, सोशल नेटवर्किंग यातील नको ते घटक आपला दुष्परिणाम दाखवतातच. खरं तर एकत्र कुटुंब पद्धती ही काळाची गरज आणि मागणीही आहे. पण वरवरच्या भूलभलैया,

0: रंगरंगोटी आणि भपकेगिरीला बळी पडून लोक घराचं घरपण, गोडवा, प्रेम, माया, ममता, आपुलकीचं अधिकारत्व, ममतेचं रागावणं, गोंजाणं सारं ठरून बसलेत. हेच खरं. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेमजिवाळा नकोत नुसती नाती. ही कविता सुद्धा घर, कुटुंब याची सारी प्रतिकृती अर्थासह आपल्यासमोर उभी करते, नाही का? मात्र विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंब ही यांत्रिक रूप घेऊ लागले. नुसत्या चार भिंती आणि सिमेंट काँक्रीटने बांधलेलं आणि छानसी वॉलपुट्टी देऊन गुळगुळीत केलेलं, रंगेलपणानं सज्ज दिसणारं असलं तरी तिथं त्या मुलायम पुट्टीच्या मागं आतल्या आत आटत चाललेला जिव्हाळा, मायेचा गोठलेला झरा अन मीपणाच्या काजाळलेल्या धुराळ्यात लोटलेल्या अपेक्षा, स्वार्थाचे ओरबडणारे कंगोरे आपल्या आत चलत असतात. स्वाभिमानाची जागा जेव्हा दुराभिमान घेतो तेव्हा स्व जागा होतो तोही अहंकाराने बाधित झालेला. त्यात एकत्र कुटुंबाची पाळंमुळं, मातीला लागलेल्या वाळवीमुळं निसटू लागतात. रक्तात रुजलेला आंतरिक ओलावा दुष्काळामुळं भेगाळलेल्या धरणीसारखा कोरडा ठणठणीत पडू लागतो अन माणूस मी, माझा, माझे यात गुंतला की आपलं ही भावना झळळू नष्ट होऊ लागते. त्याचीच परिणिती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचा होत असलेला ऱ्हास होय. खरं तर सध्याच्या जगात कुटुंबवत्सल माणसे खूप कमी होत चालली आहेत, कारण प्रगती, मोठेपणा, आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी तो सतत धावतोय, सतत धावतोय. इतका की आई वडील मुलं झोपेत असतानाच घराबाहेर पडतात, ती रात्री मुलं झोपल्यानंतरच घरी परततात. परिणामस्वरूप परस्परातील संवादच कमी झालाय. यांत्रिकीकरण हे भावना आणि नात्यांवर वरचढ झाले. सत्याची निपजणारी पिढी ही संवेदनशीलता हरवत चालली आहे. त्यामुळंच विभक्त कुटुंबाचा हा कर्करोग सर्वदूर आणि सर्वव्यापी झालाय असं म्हटल्यास वावगते काय? कारण शोधायला गेलो तर व्यक्तिगणिक कारणांची मालिकाच संपणार नाही. मात्र उद्याची सक्षम पिढी घडवायची असेल तर एकत्र कुटुंब ही संकल्पना त्यांच्यात रुजली पाहिजे. जिथं अनेक लोक एकाच हृदयाची धडधड ऐकतात, सर्वांच्या काळजात एकच श्वास झरतो, एकाला ठेस लागली तर दुसऱ्याला कळ येते, म्हणजेच दुसऱ्याच्या सुखात दुःखात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन एक शीतल प्रेमळ छायेचा वटवृक्ष निर्माण करणं, या साऱ्याला एकत्र कुटुंब म्हणतात. इथे मतभेद असू द्यावेत पण भेदभावाला जागा नसावी. संस्कारक्षम, यशस्वी, संवेदनशील, सर्व संस्कार मूल्य, नैतिक मूल्य यांचं संवर्धन जन्मांसात करायचं असेल तर संकुचित कुपमंडूक वृत्ती सोडून, दूर ठेवून एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार होणं गरजेचं आहे. हे विश्वचे माझे घर या संत महात्म्यांच्या उक्तीप्रमाणे सर्वांठाई आस्था, आपुलकी बाळगली तर मानवता धर्म जोपासला जाईल, माणुसकीचा झरा खळखळून वाहील आणि मनुष्य एक आनंद यात्री झाल्याशिवाय राहणार नाही. एकानं 100 पावले चालण्यापेक्षा 100 जण जेव्हा एकच पाऊल एक साथ चालतात तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वरालाही या भूतलावर यावंच लागेल, तेही कौटुंबिक जिवाळ्याच्या रूपानं. म्हणूनच म्हणते, अरे माणसा माणसा नको वागू सतू असा, अरे माणसा माणसा नको वागू सतू असा, वरील्या रंगासी स्वार्थ मोहासी भुललासी कसा. काळ जात ठेव तू प्रीतीचा ओलावा सदा, काळ जात ठेव तू प्रीतीचा ओलावा सदा, संस्कारांचे अलंकार दातृत्वाचा मोगवादा. वाचविण्या तुझं कुटुंब तूच कुटुंब होऊन जा, वाचविण्या तुझं कुटुंब तूच कुटुंब होऊन जा, माणसाचं माणूसपण माणसासाठी लिहून जा, माणसाचं माणूसपण माणसासाठी लिहून जा.
1: एकत्र कुटुंब पद्धतीचा होत असलेला ऱ्हास याविषयी सारिका पाटील यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
2: आमच्या संग्रहातून यामध्ये कुटुंब व्यवस्था याविषयी सरला वझे आणि सारिका पाटील यांनी मांडलेले विचार आपण ऐकलेत. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. श्रोतेहो, आता रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करत

रामचरितमानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग 347 आम्ही प्रसारित केला. गायक होते शोभना राव आणि सहकारी रचना संत तुलसीदास यांची. संगीत होतं सतीश भाटिया यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 11:10 झालेत. हिंदी चित्रपट संगीत ऐकूया. गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

नमस्कार. आजच्या गात रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. गौहर कानपुरी यांच्या रचनेनं कार्यक्रमाची सुरुवात, संगीतकार अनु मलिक, आवाज आहे विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांचा, चित्रपट बाजीगर.

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो आता हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटासाठी सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांची रचना, अनुमलिक यांचं संगीत.

प्यार से। राम संपत यांनी संगीतबद्ध केलेली ही शब्दरचना होती समीर यांची। खाकी या चित्रपटासाठी अर्णब चक्रवर्ती आणि श्रेया घोषाल यांचा आवाज आपण ऐकलात। गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, आता जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचे बोल, जतीन ललित यांचं संगीत, लता मंगेशकर आणि कुमार सानू यांचा आवाज।

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात मजरू सुलतानपूर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट होता जानम समझा करो. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता अलका याज्ञिक, उदित नारायण, अमित कुमार यांचा आवाज, समीर यांची रचना, विजू शहा यांचं संगीत, चित्रपट बडे मियां छोटे मियां.

आणि श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज, असद भोपाली यांची रचना, राम लक्ष्मण यांचं संगीत, चित्रपट मैंने प्यार किया।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आणि 12 वाजता सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12:08 झालेत. आता ऐकूया आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते. मग त्याचं शोल्डर पेन का होत आहे?
0: Okay.
1: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही

0: जगत आलेला आहात की त्यामुळे काय होतं हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलेन्स झालेला आहात म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेत आहेत. आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं, टेन्शन घेताना बाबांना बघितलं, निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात तुमचा ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय. जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला. अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होत आहे.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत नाही, त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का.

0: कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर,
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे.
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखत आहे तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून ना तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो,
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे.
0: हो,
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा, तर हे सोपंच आहे.
0: हो,
1: आणि हे विनाखर्च आहे.
0: हो,
1: आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मेबी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा, क्या बात है.
0: yes.
1: रुपाली दे, खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय. तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आताच

0: इज द राईट टाईम. आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते, तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये, किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाहीये, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये, तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतला की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड यू, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला आहे ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गुरुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल.
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे,

0: पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव करू शकता, त्यासाठी तुम्ही 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हॅन्डल करणारच आहे, हे 5 सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा. कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ताई आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:45 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशनमध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी

0: आपलं माइंड आणि शरीर भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझं राईट हँडचं छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोड मध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडस पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होतो, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायचे की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान, गुड.
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली, ते इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद. पुणे आकाशवाणीच्या वतीने
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघड दार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
3: हे काय, बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
2: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते

0: क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
1: बर.
0: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
1: बर.
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
1: वाह, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ, म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
1: ए, काय मस्त लागतंय ग.
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
1: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
1: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
1: अग, त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
0: तेच सांगते आता सविस्तर. अगं, त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 आणि बरोबर 7 निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
0: आकाशवाणीला यंदा 90 पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
1: वा,
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर मे बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना.
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच.
1: हो,
0: शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोहोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: आहा हा, काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे कामयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग.
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी

0: मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता?
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवत आहेत का ग?
0: हो तर, आठवत आहे ना. अगं सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो हो. खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नाव होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल ना.
0: डबा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: पूर्वीची बालगीतं किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीतं लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला?
1: ग
0: काय मस्त बालगीतं लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: क्या आठवतच असेल.
0: हो
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो
0: सोपे शब्द सुट्टे सुट्टे शब्द लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात

0: असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी, माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण?
1: चल ना, जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात, तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हंटल.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे तो पडत जातो.

0: ओ, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हंटल.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं, तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो.
1: बर.
0: म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण, समारंभ हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय, खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐकूया.

0: प्राची, बराच वेळ झाला ग आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण?
1: जरूर. चला, फार मज्जा आली ग आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
2: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमासदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
6: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
5: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
6: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
5: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
7: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
8: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
7: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
8: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
7: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय आता.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली। सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं। पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे। विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत। प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे। इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत। उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे। ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली। पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे। शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते। तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे। जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला। ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले। तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला। अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळली।

कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमी

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा

वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल एप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग एप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे N नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता TVK कडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300+ भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं.

आह नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आह राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट पण मॅनेज करायचे आहेत, ह्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत आहे मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठलीही अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडवतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खर तर करायचा सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही, पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्त, पण एक गंमत आहे की स्टेज तुमचा खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इवन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागे महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे, किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत, किंवा कुठलं नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे, की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले, पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही. त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे मांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं आहे, तेव्हा तुम्ही ॲज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की 1-2 नाटके करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाही. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढं काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाचा अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हे मांगे?
0: खूप

0: मला गोष्ट आहे, नाटक म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत, या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणाने नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुण्याकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
2: तुमचे धन्यवाद.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. सायंकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकत होतात. किरण कुलकर्णी यांचं संगीत होतं हॅपी जर्नी या चित्रपटासाठी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया.

चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचे स्वागत करतो. क्रीडा रसिको, एक काळ असा होता की घरातला एखादा मुलगा खेळात मग्न असेल किंवा खेळतच असेल तर घरनं आरडाओरडा ऐकायला लागायचं त्याला. तर का तर नुसतं खेळून तुझं पोट भरणार आहे का? पण पुढच्या येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली, प्रो लीग सारख्या स्पर्धा आल्या, त्यातनं खेळाडूंना उत्पन्न मिळू लागलं. पण ते कितपत मिळणार? खेळाडू खेळत असेल तोवरच, मग पुढे काय? नोकरी असेल तर ठीक, पण नंतर सुद्धा प्रश्न येतच नाही की पुढे काय. मग अशा परिस्थितीत ज्यांना खेळाची पार्श्वभूमी आहे, ते स्वतः खेळ खेळलेले आहेत, अशा लोकांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची क्रीडा उद्योग विभाग चालू केला. या क्रीडा उद्योग विभागाचं नक्की काम काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि त्याकरता आजच्या कार्यक्रमात आपल्या समेत सहभागी झालेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या क्रीडा उद्योग विभागाचे प्रमुख सुनील वालावलकर आणि समिती सदस्य क्षितिज वेदक. या दोघांनाही खेळाची पार्श्वभूमी आहे. सुनील वालावलकर यांनी भारतात पिकल बॉल हा जो वेगाने वाढणारा खेळ आहे त्या खेळाची पाया रचला. आता ते ऑल इंडिया पिकल बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसरे ते ज्यांनी इंडोर क्रिकेटचं महत्त्व लोकांपुढे आणलं त्या महा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक. वेदकजी आणि सुनील, तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार श्रोतो.
1: म्हणजे पिकल बॉल तुम्ही खेळलेला आहात, पिकल बॉल तर नवीन होता, लोकांची बोलणी ऐकलेली आहेत, आता पिकल बॉल मूळ ठरतंय कुठेतरी. अशा वेळेस क्रीडापटूंनी पण उद्योजक व्हावं याचा विचार मनात कसा कळला?
2: बरोबर आहे विलासजी, तुम्ही जो सुरुवातीला प्रस्तावनांमध्ये जे म्हणालात ते बरोबर आहे की क्रीडापटू घडवण्याचं जे काम असतं ते वयाच्या त्यांच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मॅक्झिमम प्राईम एजमध्ये खेळाडू असतो. पण 25 नंतर काय? 25 नंतरचं पूर्ण आयुष्य त्याला जर अर्थार्जन करायचं असेल तर त्याला क्रीडेच्या आवडीबरोबर अर्थार्जन करण्यासाठी उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आणि तो विचार आमच्या चेअरमन जे रवींद्र माणगाव आहेत त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली, गाव तिथे उद्योजक. आता नोकऱ्या कमी होत जाणार आहेत, स्वयंरोजगारावरतीच भर असणार आहे सरकारचा आणि एकंदर सर्व व्यवस्थेचा, तर गाव तिथे उद्योजक अशी त्यांची मूळ कल्पना. 48,000 गावामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ते उद्योजक घडू पाहत आहेत. त्यांच्या त्या मूळ योजनेला आमच्या समितीतर्फे एक अशी जोड देणार आहोत, स्पोर्ट्समधून उद्योजक तयार करणं. आणि म्हणून ही आमच्या सर्व समिती आहेत की ज्याच्यात वेदक साहेब आहेत, बाळ टोरसकर जे आहेत, अशा सगळ्यांच्या समितीत आणि सगळे क्रीडा तज्ज्ञच आहेत. पण त्याला कॉर्पोरेट म्हणजे व्यावसायिकीकरण कंपनीकरण करून आम्ही असं ठरवलं की गावागावामध्ये क्रीडा उद्योजक तयार करायचे. कारण क्रीडेचं मूळ स्किल्स आमच्याकडे आहेच आणि क्रीडेचा जो व्यापार आहे जसं तुम्ही म्हणालात IPL ISPL याच्यातून जे वाढते ते सगळ्या गोष्टी त्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्हाला हे तत्व किंवा एक संधी देण्याचं आमच्या योजना आहे. म्हणून ही अशी समिती आम्ही तयार केलेली आहे.
1: वेदकजी, तुम्हाला प्रश्न आहे की उद्योजक तयार करणं हा जे ध्येय आहे किंवा मोठं आहे ते ठीक आहे, पण उद्योजक घडवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत किंवा बाकीच्या साधन सामुग्री आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार?
3: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचे ह्यावर्षी सेंटिनरी इयर आहे, 100 वर्ष झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आमचे जे प्रेसिडेंट आहेत रवींद्रजी ह्यांनी जो एक मोठा करुणाकर शेट्टी व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांच्याबरोबर जो एक मोठा निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये पण आपण आता उद्योजक बनवायला पाहिजेत हा त्याच्यामागचा एक ध्येय होता. आणि त्याच्याकरता ही आमची समिती निर्माण केली. चेंबरचे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट चॅप्टर्स आहेत त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही पसरलेलो आहोत.

0: आता त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टम आम्ही आणतोय की जेणेकरून एक मॉडेल निर्माण करायचं ज्याच्यामध्ये उद्योजकांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत पोर्ट्समध्ये. म्हणजे अगदी सांगायचं तर साधी गोष्ट आहे की टर्फ निर्माण करायचं असेल तर कोणाकडे तरी जागा असू शकते, कोणाकडे तरी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असते, पण दोघांकडेही वेळ नसतो की तिकडे बसून ते 500 किंवा 1000 रुपये कलेक्ट करायचे. म्हणजेच मग तिकडे एक ऑपरेटर निर्माण झाला, म्हणजे आणखीन एक उद्योजक निर्माण झाला. मग त्याच्यानंतर जे लोक अकॅडमी चालवणार आहेत, कारण का तो टर्फ जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता, तुम्ही फुटबॉल पण खेळू शकता, मल्टीस्पोर्ट आहे किंवा इनडोअर क्रिकेट पण खेळू शकता, जेणेकरून अपॉप ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे उद्योजक निर्माण होतील. याचाच अर्थ तिकडे बाजूला एक स्पोर्ट्स शॉप पण निर्माण होऊ शकतं, त्याचबरोबर तिकडे जो कुठचा स्पोर्ट्स पर्सन असेल त्याची आई जर का चांगली गृहिणी असेल आणि चांगले असतातच सगळ्या पण अप्रतिम काहीतरी जेवण बनवत असेल तर त्यांना एक तिकडे स्टॉल मिळू शकतो. म्हणजे विचार करा, एका गोष्टीतनं 8-10 वेगवेगळे उद्योजक बनू शकतात अशी आमची ही कल्पना आहे. आणि ह्याचा आम्ही एक मॉडेल निर्माण करणार आहोत जेणेकरून त्याचं इकॉनॉमिकली कसं होऊ शकेल आणि फिनान्शियली कसं होऊ शकेल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. आणि लोकांना ते कसं आरओआय त्याच्यावरती मिळेल, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हे लोकांना शिकवलं पाहिजे. कारण प्रत्येकजण ह्याच्यामध्ये पैसे टाकणार किंवा पैसे उभे करणार ह्याच्याकरता आमची दुसरी आणखीन एक कल्पना आहे की ह्या गोष्टीचा बँकेशी पण टायअप करायचा, जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कोणाला जर का असं क्रीडा उद्योजक बनायचं असेल तर त्यांना बँकेशी पण टायअप झालेला असेल आणि त्यांना पुढे ते घेऊन जाता येईल. सुनीलजी, ह्याच्यावरती तुम्ही पुढे आणखीन सांगा.
1: बरोबर आहे, वेदक साहेबांच्याच याला मी जोडून घेतो. म्हणजे आम्ही त्या उद्योजकाला नुसतं मानसिकता घडवणं आणि त्याला फार भाषण देणं हे एवढ्यापर्यंत थांबत नाही, तर त्याची क्रेडिट पत पण कशी वाढेल आणि त्याला बँकेचं लोन कसं मिळेल इथपर्यंत सुद्धा मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. त्यामुळे हा जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थरचना बदलण्याचं सामर्थ्य या आमच्या या समितीमध्ये आणि एकंदरच या चेंबरच्या उपक्रमामध्ये असं मला वाटतं.
2: जेव्हा तुम्ही योजना घेऊन पुढे निघालात तर जे निवृत्त झालेले खेळाडू, निवृत्त मीन्स खेळातन वयोमनानुसार 25-26 वर्षी खेळाडू बाजूला होतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळालेला?
1: रिस्पॉन्स खरंच चांगलाच आहे, पण हे काय तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही, ही समिती सुरू होऊन आता 1-6 महिने झालेले आहेत, त्यामुळे आमचे 7000 सभासद आहेत, 7000 सभासदांपर्यंत आम्ही आता पोहोचलो आहे.
0: आपण एक पिरामिड निर्माण केलेला आहे, कारण शेवटी कसं आहे की कुठचीही गोष्ट खाली ती ट्रिकल डाऊन व्हायला पाहिजे, जेणेकरून खालचा तुमचा ज्यावेळेस बेस मोठा होईल त्यावेळेसच तुमची ती मुवमेंट पुढे जाईल. तर ह्या गोष्टी करता प्रत्येक डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एक एक कॉर्डिनेटर असणार आहे. त्या कॉर्डिनेटर जे आम्ही वेगवेगळे प्रकल्प कमिटीमध्ये अप्रूव्ह करून त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचू, मग ते तिकडे डिस्ट्रिक्ट लेवलला लोकांना बोलवतील. आणि तुम्ही म्हणाल तिकडे आता जे हे जे आपले निवृत्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा इकडे रोल येईल, कारण शेवटी काय होतं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक खेळाडू असेल तर त्याची तिकडे त्याला पब्लिसिटी असते, त्याला लोकांना सेलिब्रिटी म्हणून त्याला मानतात, तर ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले की ऑटोमॅटिकली ते आणखीन आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू. आज जसं म्हणतो आपण आज इन्फ्लुएन्सर्स, तर हे लोक इन्फ्लुएन्सर म्हणून येतील आणि नॅचरली ते इन्फ्लुएन्सर आले की मग प्रॉडक्ट्स आले. तुम्ही लक्षात घ्या की आज प्रत्येकाला गिराईक पाहिजे, म्हणजे साधे एक स्पोर्ट्सचं आपण हायड्रेशन ड्रिंक म्हटलं तरी त्याला अख्ख्या महाराष्ट्रभर पोचायचं आहे, पण मग त्याला जर पोचायचं असेल तर मग त्याला कसं करतं काय करता येईल? तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स होतात तर त्या तिकडे कोणाला तरी स्टॉल लागेल, त्याच्यामधनं तो ते विकू शकेल, त्याच्यानंतर त्याच्यातनं एजन्सीज निर्माण होऊ शकतील, असे बरेच प्रकल्प आहेत. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या आज जागतिक लेवलला जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे, ह्या इकडचे किंवा तुमचे इवन कोरियन लोक आहेत किंवा आता व्हिएतनामचं जसं आता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आता मुंबईमध्ये, ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन होतं आणि इंटरनॅशनल लेवलचं त्यांचा टायअप होता, तर त्या तिकडे सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. मग त्या स्पोर्ट्स गुड्सना इकडे त्यांना लोकल मार्केट पाहिजे किंवा त्यांना इकडे लोकल मॅन्युफॅक्चरिंग बेस पाहिजे, तर त्या ह्याच्यामध्ये आमची जी समिती आहे त्या लोकांचा टायअप कसा करून देते, म्हणजे इकडचा लोकल उद्योजक आणि परदेशी मॅन्युफॅक्चरर, हे पण आमच्या एक त्याच्या मागचा एक उद्योग, म्हणजे आपण म्हणतो त्याला की ट्रेड एक्सचेंज प्रोग्राम, तर तो पण निर्माण करायचा आहे चाललाय. किंवा पुढे जाऊन ही कमिटी जिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ज्यावेळेस उद्योजकांना जाऊन ते बघायचं असेल तर तो पण आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहोत. अशा एक वेगवेगळ्या कल्पना आहेत ह्याच्यातल्या. आणि जेणेकरून मेन उद्दिष्ट काय की महाराष्ट्र हे

0: स्पोर्ट्स हब बनलं पाहिजे, कारण आपल्याकडे खेळाडू तर आहेतच, पण मग त्याच्याचबरोबर मग स्पोर्ट्स उद्योजक का नाहीत, हा त्याच्या मागचा उद्देश.
1: आणि हे म्हणाले ह्याला जोडूनच, जसं उत्तर प्रदेशमध्ये नोएडा किंवा मेरठ सारखे जे हब्स तयार झालेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब्स, ते महाराष्ट्रात घडवण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे.
2: याच अनुषंगाने एक प्रश्न, जसं तुम्ही उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय ब्रँड येत आहेत, त्यांनी भेट घेत आहेत, त्यांना इकडे व्यापार करायचा, त्यांना मार्केटिंग करायचं या दृष्टीने, पण एखाद्या खेळाडूला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा असेल, त्याचं जर स्वतःचं उत्पादन चालू करायचं असेल, तर त्याला तुम्ही कसं काय सपोर्ट?
0: खेळाडू तुम्ही म्हणालात तसं 25 वर्षापर्यंत प्राईममध्ये असतात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आणि 100 एक किंवा दोनच खेळाडू जे पुढे आणखीन त्यांना एन्डॉर्समेंट्स मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी चालू राहतात, तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांना पण वेगवेगळे त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं काही टी शर्ट प्रिंटिंग असू शकतं, कोणतरी म्हणेल मी मला बाबा पिकल बॉलवाला प्लेअर असेल तर तो म्हणेल मला पिकल बॉलच्या मी रॅकेट्स मॅन्युफॅक्चर करू शकतो का, तर त्यांना लागणारं हे जे टेक्नॉलॉजिकल नोहाव जो द्यायचा आहे, त्याच्याकरता लागणारे जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणून त्यांचे सेमिनार्स करणे, त्या जेणेकरून त्या लोकांना ह्या सगळ्या खेळाडूंपर्यंत ते पोहोचू शकतील. आणि मगाशी मी म्हटलं तसं, आमची ही उद्योजक निर्माण करणारी समिती आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट, त्याच्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे, आणि त्याला लागणारी बँकेबल क्रेडिबिलिटी, ह्या तिन्ही गोष्टींचा फाउंडेशन निर्माण करणं हा आमचा त्याच्या मागचा
1: उद्देश. आणि हँड होल्डिंग हे आहेच आमचं, असं तुमचा जो म्हणजे जो नव उद्योजक आहे त्याचं हँड होल्डिंग, त्याला एक समुपदेशन मेंटोरिंग करण्याचं काम समितीतले तज्ज्ञ करणारच आहेत, ते आमचं उद्दिष्टच आहे.
2: शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, अनुदान असतात, तर ही अनुदानं खेळाडूंसाठी आहेत का किंवा ती मिळावीत खेळाडूला एखादं व्यवसाय चालू करण्यासाठी, तर त्यासाठी काही असं
1: चांगला आहे की भारत सरकारच्या वतीने तर खेलो इंडिया नावाच्या त्यांच्या योजनेमध्ये अशा गोष्टींसाठी, उद्योजकतेसाठी, विकास करण्यासाठी निधीचीच आता त्यांनी आरक्षित केलेला आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प झाला गेल्या फेब्रुवारीमध्ये, 500 कोटीचा निधी केवळ स्पोर्ट्स साहित्य निर्मितीसाठी केलेला आहे. त्यामुळे भारत सरकारच्या वतीने आणि साईच्या वतीने, स्पोर्ट्स खेलो इंडियाच्या वतीने उद्योजकांना आणि विशेषतः क्रीडा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. फक्त त्या योजना असतात कागदावरती आणि खाली ग्रासरूट लेव्हल तर येत नाहीत. त्यामुळे आमचा महाराष्ट्र चेंबर्सचा तोच उद्देश आहे की ती जी दरी आहे ती मात्र आम्ही मिटवणार, कारण आमच्याकडे ते सगळ्या डॉक्युमेंट्स येत असतात आणि आमच्याकडे ग्रासरूट लेव्हलवरचे इच्छुक लोकंसुद्धा आमच्याकडे आमच्या डेटावरती असतात. ते जे पूल बांधण्याचं काम आहे ते मात्र आम्ही करतो.
0: आमच्या समितीचं एक त्याच्यातला उद्दिष्ट असं आहे की सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या क्रीडा खेलो इंडियाचा जो आत्ता त्याच्यामध्ये त्यांनी हे केला, उल्लेख केला, किंवा आत्ता जे 500 कोटी रुपये हे केले, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्षात घ्या की क्रीडा उद्योग हे MSME पण क्लासिफाय होऊ शकतात. SME तुम्हाला माहितीच असेल की स्मॉल अँड मिडल एंटरप्राइजेस, तसंच मिडल स्मॉल MSME पण एक आणखीन एक वरची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं लोकांपुढे ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा पोचवायच्या ह्याच्याकरता पण समिती प्रयत्न करत राहणार आहे, आणि त्याकरता वेळोवेळी सेमिनार्स घेणार आहेत. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याची माहिती निर्माण करून देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतात ह्या कुठून राबवल्या जातात, फिनान्स रिलेटेड असतील तर ह्या बँकेंच्या मार्फत जातात. त्यामुळे आमचं आता एक पुढचा पण एक आणखीन एक उद्दिष्ट असणार आहे की सगळ्या बँकांशी पण टायअप करून की त्यांच्याकडे ज्या स्कीम्स येतात, कारण का प्रत्येक वेळेस सगळ्याच बँका काय प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या बँका असतात, तर त्या कुठच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठची बँक अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे ह्या गोष्टीकरता निधी आहे, त्यांना टार्गेट्स आहेत, ह्या पण लोकांना जर का आपण कळून सगळं चुकलो तर त्याप्रमाणे ते सोपं होऊन जाईल सगळ्याच्या.
2: आता एक महत्वाचं, माझ्या दृष्टीने महत्वाचं असं शिकल की एखादा खेळाडू आला तुमच्याकडे, एखादी वस्तू त्याला बनवायची आहे त्याच्यासाठी, पण त्याला लागणारा जे कच्चा माल आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे उदाहरणार्थ झालं टी शर्ट्स बनवायला कापड, आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टी शर्ट्स येतं ते वेगळा दर्जा असतं, पण आपल्याकडे चांगल्या दर्जाचे कापड कुठे मिळतात, तर त्याचा असा काही त्याला कच्च्या मालाचे उद्योजक वगैरे काही मिळवून देणार?
0: नक्कीच, कारण काय आहे शेवटी मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे, सुनीलजी म्हणाल्याप्रमाणे, हँड होल्डिंग हा आमच्या समितीचा फार महत्वाचा एक हे राहणार आहे, मुद्दा राहणार आहे, एक ध्येय राहणार आहे. कारण कुठच्याही उद्योजकाला मेंटॉरशिप लागते, आणि आमच्याकडे 7,000 जे मेंबर आहेत

0: ते 7,000 मेंबर हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे. तर त्यांच्यापैकी पण लोक पुढे येणार आहेत आणि अशा जे कोण उद्योजक येणार आहेत त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील. आणि प्रत्येक, बरं तुम्ही म्हटलं तसं की हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, 100 वर्षाची त्याला एक मोठी परंपरा आहे. तर ह्या परंपरेमुळे तुम्ही आता असं छोटीशी गोष्ट बघूया आपण की कोल्हापुरात गेलात जे इंजिनिअरिंगचं मायभूमी हब आहे, बरोबर आहे. तर याचाच अर्थ आपल्याकडे कित्येक स्पोर्ट्समध्ये मेटॅलिक पार्ट्स लागतात का? तर लागतात. मग ते जर लागत असतील तर त्यावेळेस तिकडे हे कुठे मला टर्निंग करून मिळेल, कुठे फिटिंग करून मिळेल वगैरे, ह्याच्या किंवा ह्याला काय कशा पद्धतीने ह्याचं प्रॉडक्टायझेशन होईल हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आमचे 7,000 मेंबर्स डेफिनेटली त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतील. एक लक्षात घ्या ही काय फक्त ह्या आमची की आत्ताची जी 8 जणांची जी किंवा 10 जणांची समिती आहे हे काम करणार नाही आहे, हे अख्खं आमचं चेंबर काम करणार आहे.
1: आम्ही त्यामुळे मॅचमेकिंग फॅसिलिटेटर म्हणून राहणार.
0: प्लस आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आम्ही येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना हे करणार आहोत की आज प्रत्येक गोष्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही फार महत्त्वाची आहे. धंदा प्रत्येकजणच करतो पण तो धंदा करत असताना त्याच्यामध्ये निश काय आहे आणि ते त्याच्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या जर का तुम्ही प्रोसेस म्हणून जर का तुम्ही रजिस्टर करू शकलात किंवा कुठचं तरी एक तुम्ही प्रॉडक्ट निर्माण केलं तर ते प्रॉडक्ट तुम्ही कसं त्याची IP व्हॅल्यू निर्माण करू शकाल फॉर द फ्युचर, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याचमुळे आपली पुढे लोक जातील.
2: सुनील सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की पूर्ग क्रिकेटच खेळते म्हणजे वाया गेल्या पण नंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध केल्या, पण स्पोर्ट्समधलं किंवा क्रीडा क्षेत्रातलं आणखीन वरचा जो दर्जा असेल किंवा वरची पातळी असेल ती कशी असेल?
1: स्पोर्ट्स हा आता केवळ ना करमणुकीचा किंवा तंदुरुस्तीची गोष्ट राहिली नाही आहे. स्पोर्ट्स ही केवळ एक आर्थिक केंद्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे याला याच्यात म्हणतात की स्पोर्ट्स इज अ प्रॉडक्ट, एक उत्पादन आहे. म्हणजे जसं IT क्षेत्र असतं, करमणूक क्षेत्र असतं, ॲग्रिकल्चर क्षेत्र असतं, तसं क्रीडा हा एक क्षेत्र उद्योजक आणि उद्योगाचंच क्षेत्र राहिलं आहे की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असलेला परतावा तुम्ही परत करा. अशा पद्धतीचीच गोष्टी झाल्यामुळे क्रिकेटची लीग, फुटबॉलची लीग, बॅडमिंटनची लीग हे सगळे उद्योगपती, आपले भारतातलेच नाही जगभरातले उद्योगपतींनी स्पोर्ट्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि म्हणून ज्याला सनराईज क्षेत्र ज्याला म्हणतात, म्हणजे उद्याच्या काळामध्ये कुठलं क्षेत्र वाढणार आहे,
2: विस्तारित
1: होणार आहे आर्थिकदृष्ट्या, आणि आर्थिकदृष्ट्या कुठलं क्षेत्र जर विस्तारित होणार असेल तर ते आहे क्रीडा क्षेत्र. आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 वर्षातच आपल्याकडे एशियाड होणार आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक होईल, कॉमनवेल्थ होणार आहे, प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आत्ता होणार जर असेल तर आहे ते क्रीडा क्षेत्र. आज ते मला वाटतं $20 अब्ज आपला क्रीडा क्षेत्राचा सगळा व्यापार आहे, तो जवळजवळ पुढच्या 8 ते 10 वर्षात $44 अब्ज एवढा तो वाढणार
2: आहे,
1: दुपटीने वाढणार आहे केवळ 6 वर्षात. बाकीचे सगळे क्षेत्र मंदावलेली आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत, पण जर कुठलं क्षेत्र झपाट्याने पुढे जाणार आर्थिकदृष्ट्या तर ते फक्त स्पोर्ट्स आहे. आणि म्हणून चेंबर असेल, आमची जी समिती असेल, आमचं मत आहे की तरुणांनी, नवउद्योजकांनी, बेकार लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकाच्या संधी शोधल्या पाहिजेत. आणि त्याचं आम्ही आता हे जसं आपण करतोच आहोत प्रबोधनाचं जे काम आहे ते आम्ही घेऊन जातोय.
2: सर, जाता आता एक मनातला प्रश्न की हल्ली काँक्रीटचं जंगल वाढते आणि मैदान कमी होत चालले, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही गाईडलाईन काय द्याल?
1: मी हा फारच महत्त्वाचा आणि जटिल प्रश्न विचारलेला आहे, कारण मैदान बचाव समितीचे आम्ही पण कार्यकर्ते होतो, आम्ही पण भास्कर सावंतांच्या बरोबर काम केलं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणतात मॉल संस्कृती आली आहे, त्या मॉल संस्कृतीबरोबर टर्फ संस्कृतीसुद्धा आलेली आहे. म्हणजे आपदा आहेच पण त्याच्यात जो अवसर आहे, संकटात जर काही संधी शोधायची असेल तर ती टर्फ संस्कृती उभी जी राहिलेली आहे ती छोट्या छोट्या, आणि त्यानुसार आता खेळ पण तसेच झालेत, मिनी फुटबॉल, मिनी टेनिस, मिनी लॉन टेनिस, इनडोअर क्रिकेट असे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळे मैदानांची पिछाट होते पण टर्फ मात्र वाढत आहेत, आणि टर्फ ही सुद्धा एक आर्थिक केंद्रच उभं राहत आहे. पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे की मैदानं आकुंचन पावत आहेत पण टर्फ मात्र विकसित होत आहेत, त्यामुळे माझ्या मते क्रीडा क्षेत्राला उर्जित अवस्था आहे.
0: आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या बरोबर माणसांनी बदलायला पण लागतंच, त्यामुळे असा एक विचार करा की आता ई स्पोर्ट्स आलं, प्रत्येक स्पोर्ट मध्ये पण ई स्पोर्ट्समध्ये कन्वर्जन व्हायला लागलेलं आहे.

0: त्यामुळे मोबाईल आलेत प्रत्येक लहान मुलापासून ते आजी आजोबांकडे सगळ्यांकडे हे आहे. त्याचा चांगला उपयोग कसा करायचा हे माणसांनी ठरवायला पाहिजे. याचा अर्थ जर का मुलगा मोबाईलवरती कुठचा तरी खेळ खेळत असेल याचा अर्थ त्याला खेळ खेळता येत नाही असं नाही आहे. कारण त्याचा ब्रेन आहे तो ॲनालिटिकली तो गेम कसा खेळायचा हे शिकत असतो. त्याच्यानंतर म्हणजे मी अगदी सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वी विम्बल्डन बघायला मिळायचं टीव्हीवरती म्हणजे एक मोठा एक हे होता. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वतः ज्यावेळेस टेनिस खेळायला जायचो त्यावेळेस माझे शॉट जोरदार चालायचे. किंवा आपल्याकडे जर का कुठची तरी क्रिकेट मॅच तुम्ही बघितली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता. कारण का, तर शेवटी कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला व्हिज्युअल इम्पॅक्ट हा आणि फार इम्पॉर्टंट असतो. वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणतात तसं होतं. त्यामुळे मैदानं कमी होत आहेत हा जरी खरा भाग असला तरी खेळ काही कमी होणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, जो खेळाडू असतो किंवा जो उद्योजक असतो तो शेवटी संधी जिकडे मिळते तिकडे तो साधतोच. आणि त्याप्रमाणेच आपण मैदानं बचवायला पाहिजेत का, तर नक्कीच बचवायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ॲट द सेम टाईम जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यात आपण जास्तीत जास्त काय निर्माण करू शकतो हे बघायला पाहिजे.
1: तर क्रीडा रसिक हे होते सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक सर. या दोघांनीही खेळाडूंना खेळातील निवृत्तीनंतर त्यांच्या समोर काय संधी आहेत अर्थार्जनाच्या त्या उलगडून दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आभारी.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: क्रीडा रसिक हो, आता आपण घेऊयात क्रीडा क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा. येत्या गुरुवारपासूनच 14 तारखेपासून 14 आणि 15 असे 2 दिवस मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटनेच्या वतीने 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुस्ती स्पर्धेनंतर आणखीन एक महत्वाची स्पर्धा या मुंबापुरीत रंगणार आहे, ती म्हणजे 22 ते 24 मे दरम्यान विभागीय इंडोर क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पार्क क्लब मधील टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. शिवाजी पार्क मैदानाजवळ हे स्टेडियम आहे. ह्याला स्पर्धेतील विजेत्याला देखील महापौर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर क्रीडा रसिक क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर्स विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सीए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: श्रोते हो, आकाशवाणी 890 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: चला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी या घरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर।

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये.

0: बाजरीसाठी 4023 ते 4073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2900, नाचणीसाठी 5205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8450, मुगासाठी 8780, उडदासाठी 8200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8267 ते 8667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5517 रुपये, सूर्यफुलासाठी 8343, तिळासाठी 10346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
0: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
2: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10 ते 15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्याचसोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जवाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 अटक. अहिल्यानगरमधून आज एकाला अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र

आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11:50 होत आहे. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळं अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्यासोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा,

0: चलनावर उत्साह जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे, जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा एफडीआय असू द्या याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल डिझेल गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास 9.5 अब्ज डॉलर तेवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालत आहेत, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
1: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
0: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठक ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आव्हान केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार, घरूनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काय ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काय पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काय फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात, त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? सर,
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे. म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काय साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग, या सर्वांचा जर तुम्ही

0: बघितलं 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 billion आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग्स वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग्स केल्या, तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल, तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करत आहे, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करते, पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसऱ्या गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय, हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काय फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास $750 billion ते $800 billion वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करू, नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत, ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर, बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशावेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण

0: नेहमी सिंगापूर जापान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू. फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो, तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे, ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाही तर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही. आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झालं, युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण, आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मीचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा. आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडलेत त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरती. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कृषी संवाद या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत समशाद बी पठाण यांची देशी वाण बीज बँक याविषयी मुलाखत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 मे पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 62 ते 70%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 17 मे पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 77%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 17 मे पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 49 ते 59%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 55%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: उन्हाळी हंगामातील पिकांना त्यांच्या गरजेनुसार पाण्याची उपलब्धता करून द्यावी. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात म्हणजेच दुपारी 12 ते 4 या दरम्यान शेतामध्ये काम करणे टाळावे. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. उन्हापासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा सुती रुमालाचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. याशिवाय ताक किंवा लिंबू पाणी यासारखी पेय नियमित प्यावीत. उन्हामध्ये सतत काम करू नये. अधूनमधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी. शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. जनावरांना सावलीत किंवा हवेशीर गोठ्यामध्ये ठेवावे. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची खात्री करावी. गोठ्यामध्ये पंखे किंवा फॉगर वापरून तापमान कमी ठेवावे. दुपारच्या कडक उन्हामध्ये जनावरांना चारावयास नेणे पूर्णपणे टाळावे. शेतीची कामे किंवा जनावरांचे नेण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड आणि मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. म्हशींना दुपारच्या वेळी पाण्यात डुंबण्यास सोडावे. जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास त्वरित तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. मंडळी, माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात कृषी संवाद अंतर्गत आता ऐकूया देशीवण बीज बँक याविषयी शमशाद बी पठाण यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, नमस्कार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. आजकाल शेतीमध्ये होत असलेल्या रासायनिक पदार्थांचा वापरामुळं, त्याचबरोबर सुधारित बियाण्यांच्यामुळं काही वेळेला अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात आणि याचे आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम सुद्धा आपल्याला दिसतात. आणि अशा वेळेला आपल्याला आठवण येते आपल्या देशी वाणांची. देशी वाणांची बँक तयार करून त्याच्यामध्येच काम करणाऱ्या शमशाद बी इब्राहिम पठाण या शेडशाळहून आज आपल्याकडे आलेल्या आहेत. ही बीज बँक त्यांनी सुरू कशी केली आणि त्यांचा प्रवास कसा सुरू आहे याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. शमशाद बी, नमस्कार.
2: नमस्ते.
1: देशी वाणांची सुरुवात आज आपण केलेली आहे, त्याच्यामध्ये बरंच काम आज आपण करताय. या प्रकल्पाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं?
2: हे प्रकल्प सुचवणारे, संकल्प सुचवणारे म्हणजे गणपतदादा

0: पाटील, 130 महिलांपासून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिला आम्ही एका जागी आले होतो. त्यावेळी आम्हाला काहीतरी काम मिळावं यासाठी दादांनी आम्हाला देशी वन बीज बँकेची संकल्पना सुचवली आणि ते देशी बीज आणण्यासाठी आम्हाला राहीबाई पोपिरे नगर जिल्ह्यात त्यांनी आम्हाला पाठवून दिलं. तिथं गेल्यानंतर थोड्याच अंतरावर शनिशिंगणापूर ओलांडलो आम्ही, तर तिथून राहीबाईंचा आम्हाला फोन आला की तुम्ही येऊ नका, आमच्या गावी लॉकडाऊन झालेलं आहे. परंतु एक हिंदीमध्ये म्हण आहे की क्या खाना तो दम खाना. नैराश झालो नाही, परंतु दादाने त्याचा पाठपुरावा करून कोरिअरने आम्हाला छोट्याशा पिशवीत त्यांनी आम्हाला बी आणून दिले. आणि तो कालावधी कोरोनाचा होता, त्यावेळी भाजीपाला मार्केट पूर्ण बंद होतं. परंतु ज्या राहीबाईंच्याकडून कोरिअरनं माल आलेला होता मॅडम, तो सोन्यासारखा होता. एक बी, दोन बी असं ग्रॅमनुसार होतं. तर आमच्या 45 महिलांनी यात सहभाग घेऊन आपापल्या परसबागेमध्ये बी टोकाने घातले व त्या दोन बियाचे आज आम्ही एक सीड बँक आम्ही तयार केलेली आहे 4 वर्ष.
1: देशीवाणांचीच निवड करावी असं का वाटलं?
0: त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू मॅडम जास्त आहे देशीवाणमध्ये आणि रासायनिक मध्ये कमी आहे. 1970 मध्ये ज्या आपण पालेभाज्या फळभाज्या शेतातली आपण कोणतीही पिकं आम्ही जर खात असेल तर त्यावेळी न्यूट्रिशन व्हॅल्यू हे खूप होती, त्यांच्याजवळ ताकद खूप होती. तर आता जर आपण पाहिलं त्या कालावधी व्हॅल्युएशन केलं, प्रवास बघितला, तर ह्याच्यात फक्त 30% पण राहिलेलं नाही. लोकांचा कल रासायनिककडे चाललेला आहे आणि तेच आम्ही जनजागृता करण्यासाठी देशी बँकेकडे आम्ही वळलेलो आहोत.
1: म्हणजे जी पिकांची सकसता कमी झालेली आहे ती वाढावी म्हणून देशीवाणांचा हा प्रयोग सुरू आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचे बी होते त्याच्यामध्ये?
0: राहीबाईंच्याकडून आम्हाला ज्यावेळी बी मिळाले त्यावेळी फक्त मॅडम 34 प्रकारचे बियाणे होते. नंतर दादांनी पाठपुरावा करून स्वामी मॅडम सातारा, परत वाळवा, परत बीड जिल्ह्यातून आम्हाला लसूण सारखे, बुलढाण्यासारखे राळ्याचे बी आणून आम्हाला उपलब्ध केली. आणि बघता बघता आम्ही 54 प्रकारचे बियाणे तयार केलेले आहे मॅडम. दोन बी म्हणजे आमचं सोनं होतं मॅडम. आणि एक गोकुळ महिला बचत गट म्हणून जे गट आहे महिला बचत गटाचे, प्रत्येकांना परस बँकेत दिलं सुद्धा, कारण का सुदृढ बालक आजचा महत्वाचा आहे म्हणून आम्ही बी वाढवण्याचा प्रयत्न केला. एक बियाचे बी देता आम्ही 4 बिया घेत होतो. असे म्हणजे साठवणूक करता करता आम्ही आज आम्ही एक बियाचं 4 किलो 5 किलो बियाणे आमच्याजवळ शिल्लक आहेत. आणि ही सुरुवात आम्ही मॅडम म्हणजे लोकांना जागृत करण्यासाठी, बीज बँकेचे महत्व पटवून देण्यासाठी, आमच्या एक बीज माता आहेत, त्यांची शेती 15 ते 16 वर्ष पडीक होती, त्या शेतात आम्ही कष्ट करून 10 महिला आणि गोकुळ महिला बचत गटाने की 2 ते 4 कालावधीत घरातलं सगळं काम आवरून एक जनतेपर्यंत एक चांगलं एक सामाजिक कार्य करायचं आहे म्हणून 3 गुंठे प्लॉट मध्ये आम्ही 54 प्रकारचे बियाणे केलेले आहे. 3 गुंठे शासनाच्या स्ट्रक्चर पद्धतीने आणि त्या 54 प्रकारच्या बियाण्यापासून आज आमची बीज बँक उभा राहिलेली आहे मॅडम. आम्ही 130 महिला काम करत होतो, परंतु आमचं सामाजिक कार्य पाहून आमच्या गावातली 200 महिला आम्ही आज एका ठिकाणी काम करतो.
1: तुम्ही आताच म्हणालात की 3 गुंठे जागेवरती तुम्ही लागवड वगैरे केलेली आहे, तर एवढ्या जागेत थांबणं तर शक्य नाही. ही लागवड वाढवण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे का?
0: ज्या सामाजिक कार्यातून आम्हाला जे रक्कम मिळाली 15,000, आम्ही महिलांनी, शेतकरी समूहांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला 1/2 एकर शेती फाळ्याने दिली. आणि 1/2 एकर शेती करता करता आज आम्हाला गणपती दादाने 1.5-2 एकर क्षेत्र सुद्धा त्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे. 3 गुंठ्यापासून 3 एकर पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि याची टोकन घालण्यासाठी आपल्या तालुक्याच्या प्रांत मॅडम आमच्या शेतामध्ये येऊन टोकन घातले आणि त्यांनी प्रोत्साहनाची थाप दिलेली आहे मॅडम. प्रांत मॅडम ज्यावेळी आले त्यावेळी थोड्याच कालावधीनंतर खूप छान 1/2 एकर मध्ये आम्ही 54 प्रकारची पर्यटन स्थळ म्हणून त्याची निवड करण्यात आली. आणि आजूबाजूचे शालेय मुलं भेट देऊन गेले. शिरोळ तालुक्यामधील धरणगुत्ती सारख्या गावातील लोक, जांभळी सारख्या गावातील महिला येऊन आमच्या पर्यटन स्थळाला, म्हणजे देशी बीज बँकेला, प्लॉटला भेट दिली. त्याचा कल पाहून आज शालेय सहली घेऊन येतात. काही सामाजिक संस्था हे सुद्धा आमच्या बीज बँकेस भेट देऊन गेले.
1: म्हणजे तुमचे जे प्लॉट आहेत आता लागवड केलेले, ते सगळ्यांना बघण्यासाठी
0: खुले आहेत.
1: आता जर तुमच्या इथं आम्ही आलोत प्लॉट वगैरे बघायला लागवडीचा, तर हे सगळं उपलब्ध आहे का?
0: आमचे जे बियाणे आहेत ती 6 महिन्याची आणि 9 महिन्याची आहेत. आम्ही 1 जून म्हणजे मिरुक नक्षत्र धरून आम्ही पेरणी करतो, टोकानं घालतो. आता आम्ही जस्ट लसूण काढलेला आहे रानातून. आता आमच्याकडे बियाणे उपलब्ध आहेत, परंतु हवामान पाहून आम्ही त्याची टोकानं घालतो.
1: म्हणजे आता बघण्यासाठी प्रत्यक्ष प्लॉट वरती उपलब्ध नाही आहे, पण साधारण जूनच्या नंतर आपल्याला ते पिकं बघता येईल. आता याच्या

0: याच्यामध्ये तुम्ही ज्या बिया सांगितल्या 54 प्रकारच्या, कुठल्या कुठल्या बिया आहेत, कुठल्या कुठल्या फळभाज्यांचे वगैरे बिया आहेत?
1: आपल्याला ज्या आरोग्याच्या ज्या दृष्टिकोनात पाहण्यात आलं तर सर्वच काही जे आमच्याकडे फळभाज्या पालेभाज्या आहेत ते शरीरासाठी आरोग्यासाठी उपयोगाचे आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे हळद. आता सगळीकडे आम्ही ऐकायला लागलो की शुगर आहे, बीपी आहे, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज शुगर, बीपीचे, अटॅकचे प्रश्न आरोग्याचे दृष्टिकोनातून खूप म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण पांढरा हळद आपल्याकडे देशीयांमध्ये उपलब्ध आहे मॅडम, आणि त्यांचे लोणचे खूप म्हणजे चांगले आहेत आणि शुगर कमी होते. आणि त्यात आपलं कोवाळूचा जो भोपळा आहे त्याचे सांडगे, त्याची खीर, त्याची बर्फी अशी म्हणजे आम्हाला पण त्यातून आत्ता शिकायला मिळाले नवीन नवीन. आणि लसूण जे गडकरी साहेबांनी आमच्या देशीवान बीज बँकेला भेट दिली त्यावेळी त्यांनी काही न बघता पहिला लसूण, लसूण इतकं छान होतं मॅडम, जी आपल्या रासायनिक दृष्ट्या जी 2 महिन्याची 1.5 महिन्याची जी पिके आहेत ती आमची देशीवानमध्ये 6 महिने 8 महिने 9 महिन्याची पिके आहेत मॅडम. म्हणजे आताच्या पालेभाज्या जर आपण पाहिलं तर सकाळी जर आणलं तर 2 ते 3 तासात ती कोलमडतात, कुजल्यासारखी होतात. परंतु आमची देशी मालेची जी पालेभाजी आहे ती 7 ते 9 दिवस जशाच तसे राहते मॅडम. आंबाडीच्या भाजीचं आमच्याजवळ उदाहरण आहे, 9 दिवस काही सुद्धा नाही, तेजपणा तसंच राहतो, चवही छान असते मॅडम.
0: सुरुवातीला तुम्ही म्हणालात की एका प्लॉटवरती तुम्ही लागवड वगैरे सुरू केली तर त्यावेळेला काय काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: खूप अडचणी आल्या. देशीवान म्हणजे आताचं युग कसं आहे की आज घातलं ना ते उद्या मार्केटला जायला पाहिजे. आणि तुम्ही महिला काय करायला आहे की हे काय म्हणजे कडेला जाणार नाही, हे तुम्ही करू नका असा. खरं आम्हाला आजीबाईचा बठवा आठवला
0: असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं.
1: आलं होतं म्हणजे ज्यावेळी म्हणजे आम्हाला गावातली लोक म्हणायला लागली तुम्ही उन्हात काय काम करायला. ह्यात माझ्या ज्या गोकुळ महिला बचत ज्या महिला आहेत त्यांना ऊन म्हणजे माहीत नव्हतं, त्यांची शेती होती. परंतु एक काहीतरी करून दाखवायचं एक सामाजिक कार्याच्या दृष्टीनं माझ्या महिला 2 ते 5 वाजेपर्यंत उन्हात काम करायच्या मॅडम. एकेकांना बरं पण वाटायचं नाही परंतु त्या आता इतक्या दृढ झालेल्या आहेत की त्या न खचता न भिता त्या आज दिवसभर सुद्धा उन्हात काम करू शकतात. पाणी सोडायला मॅडम अडचण आली त्यावेळी आमच्या ज्या संस्था आहेत शेतकरी समूह संस्था म्हणजे आमच्या गावात ओळख आहे त्या संस्थेनं आम्हाला खूप मदत केलं. दादाने आमचा परिपाठ केला की आज कुठं थांबले काय केलंय. एस पाटील साहेब, पंचायत समितीचे साहेब सगळ्यांनी म्हणजे काहीतरी नवीन मिळालेलं म्हणून 2 वर्षांना त्यांच्या लक्षात आलं की देशीवान म्हणजे काय आहे. आणि ज्यावेळी आपल्या जिल्ह्याचे शिवो भेट दिले किंवा आमदार खासदार सगळे आम्हाला ज्यावेळी भेट दिले त्यावेळी आम्हाला ना नफा ना तोटावर एक काम करत असताना एक प्रोत्साहनाची थाप मिळाली. आणि हे सगळं हे दादानी घडवून आणलं आणि हे बळ आम्हाला मिळालं. मॅडम आपण हे जे काम केलं आज 5 वर्ष आमचं चालू आहे एक रुपया सुद्धा आम्हाला फायदा नाही. एक सामाजिक कार्यातून आम्हाला परवाच रोटरी क्लबचे मौनाप्पा चौगुले म्हणून 10,000 रुपयाची देणगी दिली. आणि कर्नाटकचे यांनी आज म्हणजे भारताचा नागरिक हा म्हणजे सक्षम राहण्यासाठी म्हणून त्यांनी कर्नाटकातली लोक पाहण्यासाठी आले ते ज्योतिकुमार पाटील यांनी आमचे कष्ट पाहून यांनी सुद्धा आम्हाला 5,000 रुपये म्हणून एक सामाजिक कार्य म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली. आणि खरोखरच प्रत्येक पावलापावलाला जे मदत करणार ते आमचे गणपत दादा.
0: आता तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत?
1: आम्ही ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून नगरमध्ये गेलो त्यावेळी अभया बबया हे पीक आम्हाला माहीत नव्हतं, आंबट चोका माहीत नव्हतं. आम्हाला त्यात केल्यानंतर आम्हाला कळलं अभया बबया म्हणजे काय. आणि पाठोदा म्हणून एक बी आहे मॅडम, ते फक्त आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात कोणालाच ओळखलं नव्हतं. ज्यावेळी शिवो संतोष पाटील साहेब आमच्याकडे व्हिजिटला आले त्यावेळी साहेबांनी तेवढंच ओळखले पाठोदा म्हणून. आणि ती भाजी आपण जी दुधाची पनीर करतो ना त्यासारखी सेम लागते मॅडम. अशी कितीतरी नावं म्हणजे आपल्याला माहीत नाहीत परंतु आज बीज बँके म्हणून आपल्याला ती माहीत व्हायला लागली. आणि त्याचा आम्ही अभ्यास करून ती म्हणजे तिकडून न उगवणारी आम्ही त्या अंमलात आणा लागले आणि ते जनतेपर्यंत पोहोचवायला लागले. आमची जी सुरुवात झाली ती पैशानं न विकता एक बियाला 4 बियाणे देणे, 1/2 किलोला 1 किलो बियाणे घेणे अशी करून आम्ही आज बियाची साठवणूक केलेली आहे. त्यासाठी आज आम्ही गोव्याच्या सुद्धा म्हणजे मागणी वाढलेली आहे जालना वरळी. परंतु मॅडम आम्ही पैशाची तुलना न करता आपल्या शाळेच्या ज्या आजूबाजू ज्या शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की परसबागी अंमलात आणायला पाहिजे तर आज आम्ही एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही स्वतः बी नेऊन तिथं परसबागासाठी आम्ही तयार राहतो मॅडम. आणि परसबाग आम्ही करून आज लहान मुलंच भारताची नागरिक आहेत.
0: बियाण्यांची साठवण कुठल्या पद्धतीनं करता?
1: बियाण्याची साठवण मॅडम आजकाल आपण जे तृणधान्य असू दे किंवा काही पण ज्वारी बाजरी गव्हा म्हणजे गहू वगैरे आणण्यासाठी आपण बोरिंग पावडरचा वापर करतो. परंतु आम्ही 4 वर्ष झाली अशी साठवण केलेली आहे म्हणजे मूग आणि तूर हे जपणं खूप महत्वाचं आहे महिलांच्या.

0: त्यासाठी आम्ही देशी गाईच्या शेणापासून गोऱ्या बनवतो आणि त्याची राख तयार करतो आणि ते गाडग्यात घालून 4 वर्षे झाले बी आम्ही प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे. एक भोंगा नाही, एक काळी नाही, काही नाही, ह्याची साठवण आम्ही एका गाडग्यात घालून आम्ही केलेलं आहे. आमच्याकडून बीज नेल्यानंतर कोणते टोकाने किती अंतरावर घालायचे, कोणता रोग पडल्यानंतर कोणची फवारणी करायची सेंद्रिय पद्धतीने ते आम्ही सांगू शकतो आणि जास्तीत जास्त गाईच्या शेणाचा वापर करण्यासाठी आम्ही सांगतो.
1: परसबागेसाठी तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे बी देता?
0: वेलवर्गीय फळभाज्या आणि पालेभाज्या. त्यामधून वेलवर्गीय जे येते ती पाठोदा आणि दोडका कारली हे आपण वेलवर्गीयसाठी देतो आणि दुसऱ्या म्हणजे मेथी हे पालक आंबट चोका हे पालेभाज्यासाठी देतो आम्ही.
1: फळवर्गीय मध्ये काय काय आहे?
0: फळवर्गीय मध्ये वांगी आहेत, परत गवारी आहे, दोडका आहे, कारली आहेत, राजमा आहे, भोपळा, पिवळा मूग, श्रावण घेवडा, हरभरा, नाचणी, राजगीर आहे, परत गवारी, भेंडी, दुधी भोपळा, दोडका, हिरवी पापडी, परत दोडका पापडी, चौरंगी, काळा वटाणा, हिरवी भेंडी, काकडी, वांगी, टॅमॅटो, शेवगा फळभाज्यामध्ये देतो. म्हणजे मॅडम कसं आहे की 3 गुंठ्यामध्ये आपण 54 प्रकार घालू शकतो, तर परसबागेसाठी मॅडम अवेलेबल 1/2 गुंठा 1 गुंठा जागा असते. त्यात कुठल्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं आहे त्या पद्धतीनं आम्ही करतो मॅडम.
1: त्याच्यासाठी तुम्ही फक्त सेंद्रिय पद्धतीचा वापर?
0: हा, सेंद्रिय पद्धतीचाच वापर करतो.
1: हे जे बीज आहे हे समाजापर्यंत, लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता आपल्या भागात इतक्या जवळ कोल्हापूर पासून अगदी तसं खूपच कमी अंतर आहे आणि अशा ठिकाणी जर ही बीज बँक आहे तर लोकांपर्यंत हे बियाणं पोहोचावं ह्याच्यासाठी तुमचे काय काय प्रयत्न असतात?
0: जी आपली कोल्हापूर जिल्ह्यात प्रबोधन करण्यासाठी आम्ही म्हणजे मॅडमांना सांगून आम्ही महिलांना घेऊन तिथे स्टॉल सुद्धा मांडलेला होता, परत कारखान्यावर जातो, परत पंचायत समितीची तिथे सुद्धा आमची मागणी आहे स्टॉलसाठी. आम्ही खूप प्रयत्न करायला लागलोय मॅडम, परंतु आजपर्यंत आम्हाला म्हणजे सामाजिक कार्यक्षेत्रातूनच आम्ही याची हे करायला लागलेली.
1: देशी वाणांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी अजून कुठल्या कल्पना आपल्या मनात आहेत का?
0: आज आम्हाला देशी वाणांच्या प्रसारासाठी मॅडम आज आकाशवाणी केंद्रामध्ये आम्हाला जसं बोलवून तुम्ही प्रसारण केला त्या पद्धतीनं मीडियावाल्यांनी जास्तीत जास्त बाहेरचे जे सामाजिक म्हणजे संस्था आहेत तिथे स्टॉल मांडण्यात आम्हाला जर मिळालं तर आमची प्रसारणा जास्त होईल. न्यूज पेपर मधून जर मीडियामधून आम्हाला जर याची प्रसारण झाली तर खूप मला बरं वाटेल. मला बीज बँकेच्या माध्यमातून एवढंच सर्वांना कळकळीची विनंती आहे की आजचा भावी नागरिक हा लहान मुलगा असतो आणि प्रत्येकाने सलीचा लाभ घेऊन मुलांनी आमच्या बीज बँकेस भेट द्यावी. देशी वाणाची माहिती आज शालेय विद्यार्थ्यापासून त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो ह्या मुलापासूनच होईल अशी अपेक्षा आहे.
1: आता तुमच्याकडे हे काही प्रकारचे वाण उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन वेगळ्या वेगळ्या वाणांची भर व्हावी म्हणून तुमचे काय प्रयत्न असतात?
0: तर गणपतपुळ्याजवळ एक कुठलं तरी एक बँक आहे म्हणा, तिथं भाताची लागण, भात आमच्याकडे नाही आहे तर भात कुठं मिळेल हे म्हणजे काही ना काही त्याचा शोध घेऊन आम्ही ते बीज बँक वाढवणार आहे. ऑल इंडियात कुठं पण असले तर ते बीज आणून आम्ही ते साठवण करतो. आणि मला सांगण्याचा आनंदाचा गोष्ट जी वाटते की आपण महाराष्ट्रात काम केलेल्या राहीबाई त्या एकट्या होत्या, परंतु मला माझ्या गावाबद्दल आणि गावातल्या महिलांच्या इतका अभिमान आहे की आम्ही 130 महिला म्हणजे 4 कुटुंब एकत्र राहू शकत नाहीत, परंतु आम्ही 130 महिला गेली 5 वर्ष झालं काम करतो मॅडम. आणि आज हे आमचं एकीचं बळ पाहून आज 200 महिला आम्ही काम करतोय आणि आमच्या गावात आज मार्केट बाजार सुद्धा बंद पडायची पाळी आलेली आहे.
1: बीज ठेवण्यासाठी जी जागा लागते तर ते साठवण कुठं आणि कशी करतात?
0: खरं म्हटलं तर शून्यातून ईश्वर निर्माण करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. पायाखाली जमीन पण नाही आणि डोकीवर छत पण नाही ह्या क्षेत्रातून आम्ही हे काम केलेलं आहे, परंतु शेतकरी समूह संस्थांना आम्हाला पाठीशी राहून आम्हाला जय भारत पाणी पुरवठामध्ये त्यांनी एक छोटीशी जागा दिलेली आहे, तिथं आमची जपणूक आहे आणि आमची ओळख आता सुद्धा त्याच्यानुच होऊ शकते.
1: हे सगळं काम पुढे वाढवायचं आहे तर त्याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात?
0: आमच्या दत्त कारखान्याचे जे चेअरमन आहेत त्यांनी म्हणजे आम्ही महिलांचं एकीकडून इतकं त्यांनी पाठलाग केलेला आहे की आम्हाला ते बुलढाण्याला जावा, गणपतपुळ्याला जावा, धडपड चालूच आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही पण न खसता आम्ही बीज साठवणारच आहे आणि ह्या जगात केवढे बी आहेत तेवढे साठवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करणार.
1: यामध्ये लोकांच्या सहभागाची तुम्हाला अपेक्षा आहे का आणि नेमका कुठल्या पद्धतीचा सहभाग?
0: लोकांच्या आरोग्याकडे आपलं लक्ष कमी झालेलं आहे, कारण का नोकर स्टॉप वर्ग जास्त झालेला आहे, जाता जाता संध्याकाळी मार्केटातून भाजी नेणं आणि सकाळी भाजी

0: जी कर्नाने डब्याला घेऊन येणं, आणि शेतकऱ्यांना त्याचा म्हणजे कसं रासायनिक असल्यामुळं 1 महिन्यात ते पीक घेऊ शकतात. तर आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येकाने देशेवांचा वापर करावं. जर टेरेस गार्डनमध्ये जर त्यांना बी असेल तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ, आणि जास्तीत जास्त देशीवानाचा त्यांनी वापर करावा.
1: म्हणजे कुंडीत वगैरे पण लागवड
0: लावलं तर
1: करून
0: चालेल,
1: उत्पादन घेणं
0: देणे
1: शक्य
0: शक्य
1: आहे.
0: आहे.
1: कुणाला जर बियाण्यांची आवश्यकता असेल तर त्यांच्यापर्यंत ही बियाणं कशी पोहोचतात?
0: जर गाव जवळ असेल तर आम्ही स्वतः होम डिलिव्हरी करतो किंवा कोरिअरनं आपण माल देतो.
1: तुम्हाला फोन करून ऑर्डर दिली तर चालू शकतं?
0: नक्की चालू शकते. माझा नंबर आहे 94-20-49-29-60 किंवा 91-72-35-52-58.
1: तर मंडळी, जर आपल्याला देशी वाणांच्या बियाण्यांची आवश्यकता असेल तर आपण 94-20-49-29-60 किंवा 91-72-35-52-58 या नंबरवरती संपर्क करू शकता. हे बियाणं जर आपण शळशळच्या जवळपास असाल तर आपल्यापर्यंत पोहोच करण्यात येईल, आणि जर आपण लांब राहत असाल तर हे आपल्याला कुरिअरनी मिळू शकतं. तर आपल्याला गरज असेल तर आपण तिथं अवश्य संपर्क करावा. तर शमशाद बी, आज तुम्ही इथं आलात आणि देशी वाणांची जी आपली बीज बँक आहे त्याच्याबद्दल जी आम्हाला माहिती दिलीत त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: शमशाद बी पठाण यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता देशी वाण बीज बँक.

ओत्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची मैना कशी ओत्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी घरी।

तुनामा दोघांची गरिबी न केली दादा तुनामा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकरी तुकड्याची आणि गालवीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गाव दरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्याने मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजराची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर दगड ठेवून वाट

त्यात भरती झाली माझी एकाची. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मूठभर माती, तशी झाली आमची ही मुंबई. ही मुंबई.

पुस्तकांच्या थडीची पर पैदास पर पैदासी तो भलती चोरांची शिरजोरांची आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची पाण्यानं भरलं खिस माझं वान मला एका छत्रीची त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवा सह एक बाजू राज्याची चकाकली

0: पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz. यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तत्पूर्वी एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल आलं लागवडीचं नियोजन याविषयी माहिती आणि संध्याकाळी किसानवाणी या अंतर्गत हॅलो किसान हा कार्यक्रम. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉ मयूर सुतार आणि विषय हवामान अंदाजानुसार पीक नियोजन. आकाशवाणीच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. आपले अभिप्राय आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. मंडळी आता कार्यक्रमात आम्हाला निरोप द्या. जयश्री.

0: कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.

0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही सूरगौरव संध्या।
1: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
2: आकाशवाणी।

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाइट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इसे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10 ते 15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशात

अंतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे एन नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचा आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा

0: केंद्र सरकारचा निर्णय, सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ, काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट, पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक, संत गोरा कुंभार यांचं हे भजन.

अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकत होता. संत गोरा कुंभार यांचं भजन. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला सुरेश भट यांचं गीत ऐकूया अपर्णा साठे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया. प्रमोद खंदारे यांनी गायलेलं डी एल बक्षी यांचं गीत.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.